ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भक्तिरसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा.

एक मन एक प्रार्थना, एकच तो, तोही आपलासा, त्याच्यासाठी, त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। चला निरोगी धाराशिव घडवूया। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, तसेच महाराष्ट्राचे लाडके लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी धाराशिव येथे भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीने भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। या महाआरोग्य शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव आणि तेरणा वैद्यकीय महाविद्यालय नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवर मोफत तपासणी, सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे। स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव। वेळ सकाळी 9 वाजल्यापासून। गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा। आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांनाही ही माहिती जरूर सांगा। चला निरोगी धाराशिव घडवूया। दिनांक 22 जुलै सकाळी 9 वाजता। स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव। उपस्थित राहायला विसरू नका, असं आवाहन युवा नेते माननीय मल्हार पाटील, धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय अर्चनाताई पाटील आणि माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे।
1: महत्त्वाची सूचना। इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिये अंतर्गत प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक 19 जुलै आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 20 जुलै पर्यंत वाढविण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण कागदपत्रांसह अवश्य संपर्क करावा, असं आवाहन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व्ही माने सर यांनी केला आहे। महाराष्ट्र शासनाच्या सीईटी एक्सटेन्शन सेंटर सह रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन साठी अधिकृत सर्व सोयी सुविधांनी युक्त सेंटर। संपर्क प्राचार्य तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव। मोबाईल 94219 78 078। प्राध्यापक DS निंबाळकर सर, मोबाईल 90 96 52 88 83। प्राध्यापक UJ जाधव सर, मोबाईल 86 98 65 20 65। आणि प्राध्यापक DB ठाकूर सर, मोबाईल 99 75 26 14 74।
2: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, श्रोते हो, आपण जर समजा कमवत असाल म्हणजे आपल्याला जॉब असेल, आपण बिझनेस करत असाल, व्यापार करत असाल, आपली इंडस्ट्री असू शकेल किंवा आपली छोटी मोठी एखादा व्यवसाय असेल, चहाची टपरीसुद्धा असू शकेल, अशा पद्धतीनं जर आपण महिन्याला काही ना काहीतरी कमवत असाल तर आपली इच्छा नेहमी असते की आपलं घर संसार चालवून काही ना काही

0: तरी सेव्हिंग करावं, जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये त्याचा उपयोग होऊ शकेल, त्या धनाचा उपयोग होऊ शकेल अशी प्रत्येकाची इच्छा असते. आणि त्या दृष्टिकोनातून ते प्रयत्न पण करत असतात. बऱ्याच वेळेस ते बँकेमध्ये अकाउंट करतात, सेव्हिंग अकाउंट करतात, महिन्याला काहीतरी पैसे ठेवतात किंवा कुठेतरी फिक्स्ड डिपॉझिट ठेवतात किंवा असं बरंचसं काही काही करतात. किंवा आजकाल सोशल मीडियाच्या जमान्यामुळे बाकीच्या सगळ्या गोष्टीमुळे असंही ऐकण्यात येते की म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा, SIP काढा, शेअर मार्केटमध्ये गुंतवा, अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्या कानावर पडतात. तेव्हा आज आपण थोडंसं प्राथमिक स्वरूपामध्ये, कारण हे क्षेत्र खूप फास्ट आहे, याच्यामध्ये खूप आपल्याला माहिती घ्यावी लागते, पण आपण प्राथमिक स्तरावर चर्चा करणार आहोत की आपल्याला इन्व्हेस्टमेंट नेमकी करता येऊ शकते का, त्याच्यासाठी खूपच पैसे कमावं लागतात का, किंवा नेमकं काय असतं, असे जे जनरल आपले क्वेश्चन्स असणार आहेत, प्रश्न पडणार आहेत, त्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी रेडिओ तेनाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे श्री रोहित पडवळे यांना. ते मूळतः उपळ्याचे आहेत, पण त्यांचं इंजिनिअरिंग जे आहे ते MGM इंजिनिअरिंग कॉलेज संभाजीनगर इथे झालेलं आहे, ENTC 2013 साली. सध्या ते म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर अशा पद्धतीनं कार्य करतात, म्हणजे स्वतःचं बिझनेस प्रोफाईल आहे, आणि धाराशिव बेसमधून ते हे सगळं काम करतात, पण ऑल ओव्हर इंडिया ते कुठेही पॅन इंडियामध्ये ते त्यांची ही सर्व्हिस देऊ शकतात. तर अशा पद्धतीनं रोहित पडवळे यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. रोहित, मी तुमचं स्वागत करतो.
1: थँक्यू सर.
0: तर रोहित, जसं मी आत्ता एक छोटंसं इंट्रोडक्शन करून दिलं, त्यातल्या त्यात इन्व्हेस्टमेंट हा भाग सगळ्यात महत्त्वाचा येतो. तर मला सगळ्यात अगोदर तर हे सांगा की इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे नेमकं काय?
1: मुळात ना सर, इन्व्हेस्टमेंट म्हणजे की ॲक्च्युली आपण जे काही अर्निंग पैसे कमवतो, मग ती स्वतः माणूस कमवतो, चिल्ड्रन्स काही स्कॉलरशिप असतात त्यांना मिळतात, त्या गृहिणीने काही पैसे साठवलेले असतात, हे काय करतो आपण की पहिल्यांदा सेव्हिंग करायला शिकतो.
0: म्हणजे आपण आपल्या आयुष्यात,
1: हा सर, म्हणजे आपण आपल्या आयुष्यात काय करतो की काटकसर करायला सुरुवात करतो. काटकसर करतो म्हणजे आहे ते आपल्याला जे पैसे आहेत आपल्याकडे त्याच्यामध्ये आपण भागून आपल्याकडे शिल्लक कशी रक्कम राहील म्हणजे सेव्हिंग करायला शिकतो. पण सेव्हिंग केल्यानं पैसा वाढत नाही, पण त्याला अजून एक असा क्लॉज आहे की सेव्हिंग केल्याशिवाय राहिलेला पैसा इन्व्हेस्ट पण करता येत नाही. सेव्हिंग केलेला पैसा हा ग्रोथ राहिला पाहिजे, ग्रोईंग स्टेजमध्ये राहिला पाहिजे, म्हणजे तो वाढला पाहिजे. जसं की एखाद्या गृहिणीला
0: सेव्हिंग वेगळं, इन्व्हेस्टमेंट वेगळं,
1: येस सर. पण सेव्हिंग असल्याशिवाय इन्व्हेस्टमेंट करता येत नाही, हा त्याचा प्राथमिक रोल आहे. समजा आपण एका गृहिणीला उदाहरण घेऊ, गृहिणी सर्व आपण सर्वांच्या घरी असतात. गृहिणीला पैसे आपण जर महिन्याकाठी 1,000 रुपये दिले काय खर्च न करता, त्यातून तिला तिने घर खर्च भागून 1,500 रुपये तिच्याकडे शिल्लक राहिले. ती पैसे काय करते, सेव्हिंग ती काही डब्यामध्ये ठेवेल, काही तिचं
0: बचत गटात टाकेल, बँकेत टाकेल,
1: कशाल किंवा FD करेल काय असेल ते, मग त्याच्यामध्ये त्यांना रिटर्न्स किती येतील? साधारण आता जर पाहिलं तर फिक्स डिपॉझिटचा बँकिंगचा रेट जो पाहिला तो 5-7% रेट आहे त्या तुलनेनं. पण त्याच्याच अपोजिट जर आपण पाहिलं की वाढत्या काळानुसार वाढती जी महागाई आहे ती 6-6.5% आहे आज भारत देशामध्ये. मग आपण जेव्हा सेव्हिंग केलेले पैसे जेव्हा इन्व्हेस्ट करण्याचा विचार करतो तेव्हा आपण हा प्राथमिक विचार केला पाहिजे की आपण सेव्ह केलेले पैसे हे जे वाढत्या महागाईला जो दर आहे त्या दरापेक्षा जास्त पटीने वाढले तर ते आपल्याला प्रॉफिटेबल राहतील. मग त्या काळात आपल्या पैशाची ग्रोथ होते याचं आपल्याला अंदाज काढता येईल. त्यासाठी आपण सुरुवातीला सेव्हिंग केली पाहिजे आणि मग इन्व्हेस्टमेंटचा विचार केला पाहिजे.
0: बरं, म्हणजे सगळ्यात प्रायमरी स्टेज तर सेव्हिंगची आहे.
1: येस सर, डेफिनेटली.
0: ठीक आहे, आता मग माझ्यासारखा व्यक्ती असं म्हणू शकतो की अरे तुम्ही काय सेव्हिंगचा विषय सांगताय, जेवढी माझी महिन्याला पगार येते किंवा जेवढं मी कमावतो तेवढं तर सगळं माझं घर खर्चातच जातं.
1: हां, याच्यासाठीच काय पाहिजे सर की आपल्याला आहे ना आपल्या आयुष्यामध्ये एक फायनान्शियल ॲडवायझर पाहिजे. फायनान्शियल ॲडवायझरची गरज काय आहे की फायनान्शियल ॲडवायझर तुमचा प्रॉपर फायनान्शियल प्लॅन बनवून देतो. की सपोज की तुमच्याकडे जी अमाऊंट आहे, तुमची जी सॅलरी येते, तुमच्याकडे इतरत्र काही सेव्हिंग अमाऊंट असते, ती अशा पद्धतीने इन्व्हेस्ट केली पाहिजे की त्याचा तुम्हाला बेनिफिट भेटला पाहिजे भविष्यामध्ये आणि महागाईपेक्षा जास्त रेटनं तुम्हाला ती रिटर्न मिळले पाहिजेत. पण यासाठी कसं आहे की आपण इंडिव्हिज्युअल लेवलवर आपलं प्रायमरी गोल काय असतो की माझा अर्निंग सोर्स पाहिजे, मला मंथली सॅलरी किंवा माझ्या व्यवसायातून जे उत्पन्न मिळतं त्याच्यावर आपला प्रायमरी फोकस असतो. मग आपण एखादा फायनान्शियल कन्सल्ट केला तर तो सांगू शकतो की तुम्ही तुमच्या व्यवसाय करता इतके अमाऊंट इतके पर्सेंट करू शकता, तुम्ही तुमच्या मुलाच्या शिक्षणाकरता एवढे पैसे करू शकता, तुम्ही तुमच्या इमर्जन्सी फंड एक म्हणतात आपल्याकडे तो एक त्या एक फंडची आपल्याकडे मी तर म्हणतो की सर्व लोकांनी अत्यावश्यक बाब आहे या गोष्टीकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायला पाहिजे. इमर्जन्सी फंड असा आहे की या फंड जसा आता आपण रिसेंटमध्ये पाहिलं की कोविड सारखा आजार आला यामध्ये लोकांकडे इमर्जन्सी हा फंड नव्हता. म्हणजे ॲक्च्युली पाहायला गेलं तर लोकांना याची अवेअरनेसच नाही की का केला पाहिजे, कशासाठी केला पाहिजे, तो आजतक किती केला पाहिजे या गोष्टीची. कोविडसारखा असा मोठा आजार किंवा काही दुर्घटना झाली तर आप

0: आपल्याकडे काही सेव्हिंग जी आहे जे आपण इमर्जन्सी फंडमध्ये ठेवतो, जेणेकरून आपण जे इन्व्हेस्ट केलेले पैसे असतील, जसे की एफडीत काही लोकांनी गुंतवले असतील, काही लोकांनी गोल्डमध्ये केले असतील, काही लोकांनी म्युच्युअल फंडमध्ये केले असतील, काही लोकांनी शेअर्समध्ये केले असतील, ज्या इन्व्हेस्टमेंट पॉलिसी आहेत त्या ब्रेक करायची आपल्याला वेळ येऊ नये.
1: बरोबर.
0: जे की लॉंग टर्ममध्ये जे आपल्याला मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीवर प्रचंड परतवा देतात.
1: बरोबर.
0: अशा योजनेवरती.
1: अच्छा, मग आपण थोडंसं अजून एक स्टेप पुढे गेलो, पण अजून मी थोडंसं बॅक स्टेपला येतो की ठीक आहे, तुम्ही म्हटलात की काही ना काहीतरी फायनान्शियल ॲडवायझरच्या माध्यमातून तुम्ही तुमचं रकमेचं ठरवू शकता. मी म्हणतो माझे महिन्याला 2-3 हजार रुपये शिल्लक राहतात आणि मी कशाला ते इन्व्हेस्ट करत बसू, त्यासाठी तर महिन्याला 10-15-20-25-50 हजार रुपये पाहिजे इन्व्हेस्ट करायला.
0: नाही नाही सर, हा आपल्याकडे एक फार मोठा गैरसमज आहे. आता आपण सध्या TV वरती IPLचा आता सीझन चालू आहे, त्याच्यावरती सध्या आपण पाहिलं किंवा TV सिरियलमध्ये जरी पाहिलं तुम्ही, तर म्युच्युअल फंड्सही हे MFI म्हणजे असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड असोसिएशन हे सध्या मार्केटिंग करते आणि लोकांना इन्व्हेस्टरला अवेअरनेस करते की आपण आपल्यामध्ये जे आहे ना इन्व्हेस्टिंगच्या बाबतीत फार मोठे गैरसमज आहेत की इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी खूप मोठी अमाऊंट लागते, त्यासाठी खूप मोठी प्रोसिजर करावं लागते. हे मिथ आहे. तुम्ही म्युच्युअल फंड असे आहे की आता तर SEBI असा नियम आणत आहे की तुम्ही 100 रुपयापासून ते 1 कोटीपर्यंत तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकतात, त्याला असं काही बंधन नाही. आणि त्यासाठी तुम्ही जॉबच केला पाहिजे, तुम्ही गृहिणी आहेत म्हणून तुम्ही करू शकत नाही, असली कोणतीही कंडिशन त्याकरिता नाही. इन्व्हेस्टमेंट जर स्टार्ट करायची असेल तर सुरुवातीच्या काळात फक्त आपल्याला SEBIच्या नियमांतर्गत पाहिलं तर फक्त आपल्याला आपलं पॅन कार्ड पाहिजे, आधार कार्ड पाहिजे, बँकेमध्ये खातं पाहिजे, याच फक्त आपल्याला सुविधा लागतात इन्व्हेस्टमेंट सुरू करण्यासाठी.
1: ठीक आहे. तर मित्रांनो, आपण जे चर्चा करत आहोत ते श्री रोहित पडवळे यांच्याशी. ते मूळतः उपड्याचे आहेत, सध्या धाराशिवमध्येच त्यांचा बेस आहे आणि त्यांचं MGM इंजिनिअरिंग कॉलेज संभाजीनगर येथून ENTC या याच्यामध्ये 2013 साली ते पासआउट झाले आहेत, पण सध्या मात्र ते म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणून त्यांचा बिझनेस प्रोफाईल आहे आणि त्याच्यामध्ये काम करत आहेत. आता प्रश्न येतो, ठीक आहे, मग आता इन्व्हेस्टमेंटचे तर भरपूर स्ट्रीम असू शकतात. मला सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करता येऊ शकतं, मला प्लॉटिंगमध्ये इन्व्हेस्टमेंट करता येऊ शकतं, मी म्हणजे एनिथिंग करू शकतो. समजा एखादं घर घेऊ शकतो, एखादी प्रॉपर्टी घेऊ शकतो, बँकेमध्ये मी सेव्हिंगला ठेवू शकतो, असं काहीही करू शकतो. मग म्युच्युअल फंड SIP हे सारखं जास्तीत जास्त कानावर का पडत आहे सध्या?
0: हां, म्युच्युअल फंड ही अशी कन्सेप्ट आहे की सर, शेअर बाजार गुंतवणुकीदाराला याच्याबद्दल बऱ्याच जणांना माहिती असेल. शेअर बाजारामध्ये काही कंपन्या असतात, लिस्टेड कंपन्या, त्याच्या शेअर्सची म्हणजे त्याच्यातल्या हिस्सेची दररोज खरेदी विक्री होते. म्युच्युअल फंड हे असं टास्क असतं की त्याच्यामध्ये व्हेरियस टाईप्स असतात. म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला म्युच्युअल फंड इन द सेन्स कसं आहे की बास्केट आहे, त्याच्यामध्ये बरेचसे असे प्रोडक्ट आहेत. त्यामध्ये इक्विटी ओरिएंटेड आहे, डेट ओरिएंटेड आहेत, तुम्हाला गोल्ड ओरिएंटेड आहे, तुम्हाला गव्हर्नमेंट ओरिएंटेड ट्रेजरी आहेत, असे भरपूर सारे प्रोडक्ट आहेत. मग याच्यामध्ये काय होतं की म्युच्युअल फंड इन द सेन्स काय करतो की इक्विटी ओरिएंटेड शेअर्समध्ये काय होतात की ज्या लिस्टेड कंपन्या आहेत त्या कंपन्यामध्ये एखाद्या पर्टिक्युलर AMC, सपोज की SBI एक म्युच्युअल फंडची कंपनी आहे, बँक वेगळी आणि म्युच्युअल फंड वेगळं, हे दोन डिफरंट ॲसेट्स आहेत. म्युच्युअल फंड काय करतात की ज्या कंपन्या आहेत सर्टन, की आपण पकडलं की Nifty 50 एक म्हणजे 50 कंपन्यांचा एक ग्रुप असतो जो नॅशनल स्टॉक एक्सचेंजवरती लिस्टेड असतात, त्या कंपन्यांना एक लार्ज कॅप कंपन्या म्हणतात. लार्ज कॅप कंपन्यांचा एक फंड असतो जो वेगवेगळ्या AMC कडे असतो, जसं की ICICI, SBI वगैरे किंवा कोटक, निपॉन इंडिया ह्या रिप्युटेड कंपन्या आहेत. तसं आपण एक उदाहरणासाठी आपण एक SBI म्युच्युअल फंडची एक कंपनी घेऊ, त्याच्यामध्ये एक फंड इक्विटी ओरिएंटेड, त्याच्यामध्ये लार्ज कॅप ओरिएंटेड. त्या लार्ज कॅपमध्ये कसं असतात की ज्या Nifty 50 मध्ये 50 कंपन्या असतात, त्या Nifty 50 कंपन्यांमध्ये सिलेक्टेड 20-25 अशा कंपन्या त्या कंपन्याच्या लिस्टेड शेअरमध्ये ह्या म्युच्युअल फंड SBI म्युच्युअल फंड आहेत, तो स्वतःच्या फंडमध्ये ते अमाऊंट टाकतात. याची ट्रान्सपरन्सी अशी आहे, काही लोकांना असं वाटतं मी की म्युच्युअल फंडमध्ये ट्रान्सपरन्सी नाही, पण आपल्या वतीनं आपण फक्त त्या शेअर्सची अमाऊंट आपण गुंतवणूक करतो, पण आपल्या वतीनं ते शेअर्स घेण्याचं किंवा ते ट्रेडिंग करण्याचं काम हे म्युच्युअल फंडमधले जे फायनान्शियल एक्सपर्ट आहेत SBI मधले ते आपल्या वतीनं करतात, आपण फक्त त्यामध्ये गुंतवणूक करतो सर.
1: अच्छा, मग आता हे बऱ्याच वेळेस असं ऐकण्यात येतं, म्हणजे लेटर ऑन आपण त्याच्यावर थोडंसं डिस्कशन करूयात, पण मी पैसे एखाद्या ठिकाणी टाकले बुडतील मग काय करायचं?
0: हां, हे बरं झालं सर तुम्ही हा प्रश्न विचारला. खूप जणांच्या मध्ये हा गैरसमज पण आहे
1: की शेअर मार्केटमध्ये पैसे टाकले बुडाले. आता तुम्ही म्युच्युअल फंड असा जरी शब्द वापरला असेल, SIP, शेवटी ते शेअर मार्केटमध्येच चाललंय.
0: बरोबर.
1: मग मी आज 1000 रुपये, 10000 रुपये, 1 लाख रुपये गुंतवले, 2-3 वर्षानंतर त्या लाखाचे 1 रुपया पण राहिले आणि संपला विषय.
0: बरोबर आहे सर तुमचं म्हणणं ते, पण हा या ज्या गोष्टी आता मी

0: एक उदाहरण सांगतो सर, 1990 पासून जसं शेअर बाजार हा प्रॉपरली NSE वर्किंग आहे, अजूनपर्यंत टोटल 44 AMC च्या कंपन्या आहेत म्युच्युअल फंडच्या ओरिएंटेड. अजूनपर्यंत एकाही कंपनीचा एकही फंड बंद पडलेला नाही. पतसंस्थेमध्ये जसं पैसे काही लोक ठेवतात, पतसंस्था काही घोटाळे होतात किंवा काही कारणात बंद पडतात, दिवाळखोरी निघतात, तसा हा प्रकार इथं होत नाही. म्युच्युअल फंड जे आहेत या फंडवरती टोटल SEBI सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचं टोटल कंट्रोल असतं. याच्यावरती कुठल्याही गोष्टींमध्ये कसलेही जरी घोळ किंवा कसलेही मॅल प्रॅक्टिसेस किंवा ऑपरेटिंग दिसलं तर त्याच्यावरती SEBI ॲक्शन घेते. आणि याच्याही पलीकड इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड हा SEBI मेंटेन केलेला आहे, ज्या AMC प्रत्येक AMC जबाबदारी दिलेला असतो. त्यामुळे इथे आपण गुंतवून केलेला पैसा सुरक्षित असतो आणि प्रत्येक AMC तुम्ही ज्या फंडमध्ये तुमची गुंतवणूक असते त्या गुंतवणुकीचा दरमहा तुम्हाला तुमच्या रजिस्टर ईमेल ॲड्रेसवरती तुमच्या पोर्टफोलिओची व्हॅल्यू ही तुम्हाला कळवली जाते.
1: बरं, आता तुम्ही एक स्वतः डिस्ट्रीब्युटर आहात, म्हणजे रोहित पडवळ यांच्याशी जे आपण चर्चा करत आहोत ते स्वतः म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहेत, तर मग तुमचीच मदत घ्यावी लागते का आम्ही स्वतः पण करू शकतो असं काही?
0: म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे दोन प्रकार आहेत. त्याच्यामध्ये फंडमध्ये दोन प्रकार येतात सर, एक डायरेक्ट फंड असतो आणि एक रेग्युलर फंड असतो. डायरेक्ट फंडमध्ये असं असतं की स्वतः इन्व्हेस्टर अवेअर आहे, त्याला कोणाच्याही मार्गदर्शनाची सल्ल्याची गरज नाही,
1: तो करू शकतो,
0: तर तो स्वतःच्या रिस्कवरती करू शकतो. जर ॲडवायझरच्या याच्यामध्ये गेला तर तो तुम्हाला रेग्युलर फंड देतो, तुमचा पोर्टफोलिओ मॅनेज करतो, तुम्हाला इन्व्हेस्टमेंट कशी केली पाहिजे, काय केली पाहिजे, कोणत्या फंडमध्ये पैसे टाकले पाहिजे, तुमचं फंड गोल ओरिएंटेड पाहिजे, त्याला त्याची ग्रोथ कशी आहे, फंड परफॉर्म होत नसतील तर त्याला स्विच कधी केले पाहिजे, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत जो तो तुम्हाला हे करतो. इनकेस इन्व्हेस्टरचा जर डेथ झाली, आपण शब्द म्हणतो की तो
1: बरोबर
0: एक्सपायर झाली या दोन्हीतून, तर त्या केसमध्ये सध्या तुम्हाला ॲडवायझर तुमचे फंड हे नॉमिनिटीला पूर्ण बेनिफिशियरी ट्रान्सफर करतो. त्याच्यातून रिटर्न्स कधी सेल केले पाहिजे युनिट म्युच्युअल फंडचे, कधी होल्ड ठेवले पाहिजेत, याबद्दलची सर्व माहिती देतो. म्हणजे बेटर वे मला असं वाटतं की इंडिव्हिज्युअल ह्या गोष्टी असतात,
1: त्याच्यासाठी आम्हाला काही फी द्यावी लागते का?
0: नाही, म्हणजे फायनान्शियल ॲडवायझर तुम्हाला जेव्हा कन्सल्ट करतो तो तुमच्याकडून एकही रुपया चार्ज केला जात नाही. समजा तुम्ही 1000 रुपयाची 100 रुपयाची तुम्ही SIP केली म्युच्युअल फंडमध्ये, तर तुमची गुंतवणूक ही 100 रुपयेच दाखवणार, फक्त गव्हर्नमेंट ट्रान्झॅक्शन सिक्युरिटी चार्ज जो 0.5 पैसे 10 पैसे जे काही असेल ते फक्त डिडक्शन होईल, तुमच्याकडून कुठल्याही कमिशन किंवा चार्ज केलं जात नाही. ॲडवायझरला किंवा फायनान्शियल जो लिटरसी करणारा आहे, जो अवेअरनेस आहे, त्याला फक्त हे कमिशन किंवा जी ट्रेल म्हणतात आपल्या भाषेत म्युच्युअल फंडच्या भाषेमध्ये, ते ट्रेल ज्या AMC म्हणजे जे ॲसेट मॅनेजमेंट कंपनी किंवा ज्या फंडमध्ये गुंतवणूक केली आहे, समजा SBI ICICI निपॉन इंडिया पराग पारिक फ्लेक्झी कॅप असे फंड आहेत, त्यांची जी पॅरेंट कंपनी आहे जसं की पराग पारिक आता एक कंपनी आहे, तर त्या कंपनीकडून इन्व्हेस्टमेंट केल्याबद्दल त्यांच्याकडून ब्रोकरेज किंवा ट्रेल कमिशन मिळतं. इन्व्हेस्टरच्या पैशामध्ये कुठेही काही केलं जात नाही.
1: अच्छा,
0: त्याचे सर्व पैसे इन्व्हेस्टर राहतात.
1: वा, आता सगळ्यात आता एक मोठी गोष्ट येते. ठीक आहे, तुम्ही हे सांगितलं, आता ही तुमची मुलाखत किंवा तुमचं जे गायडन्स आहे ते बरेच जण ऐकायले, मग त्याच्यामध्ये काही आत्ता न्यू कॉलेजमधून बाहेर पडलेली मुलं असतील जे की नोकरीच्या शोधात असतील, काही जण आत्ता 6 महिन्यापूर्वी वर्षापूर्वी नोकरी लागली असतील किंवा स्वतःचा बिझनेस स्टार्ट केलेला असेल आणि काही ना काहीतरी महिन्याला समजा पैसे कमवतात, काही मिडल एजमधले पण आहेत 35-40 आणि काही समजा 50 एजचे पण आहेत, कोण इन्व्हेस्ट करू शकतं?
0: नाही, प्रत्येक एजचा प्रत्येक वयाचा व्यक्ती याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. यासाठी तुम्ही जॉबला असलं पाहिजे, तुमच्याकडे फार पुष्कळ पैसा पाहिजे, तुम्ही गर्भश्रीमंत पाहिजे असं काही नाही याच्यामध्ये. तुम्ही दरमहा 100 रुपयापासून इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता. आपल्या घरातली राहणारी गृहिणी सध्या डब्यात पैसे ठेवण्यापेक्षा किंवा कुठं साचवून पैसे ठेवण्यापेक्षा, मी असं म्हणतो की म्युच्युअल फंडमध्ये SIP केलं तर तुम्हाला प्रचंड रिटर्न मिळतात. आपण एक नोटबंदीचा मागचा काळ पाहिला असेल सर, त्यामध्ये भरपूर लोकांनी, आता काही आपल्या आजींनी वगैरे काय पैसे ज्यावेळेस त्यांना दिले असतील तेव्हा त्यांनी साठवून ठेवले की बाबा मी नातवासाठी देईल काय करेल, पण नोटबंदीमुळे ते पैसे असे झाले की
1: बाहेर निघाले ते सगळे,
0: काही पैसे निघाले, काहींना आपल्या आजीने साठवून ठेवले पैसे माहितीच नाही, काही जणांना ती रक्कम कुठे आहे ते माहीत नाही. आणि कसं आहे की जसे जसे वर्ष जातात, वर्षामागून वर्ष पैशाची व्हॅल्यू ही कमी होत जाते इन्फ्लेशनमुळे. जसं आपण पाहायला गेलं की आजच्या 1 करोडची किंमत 20 वर्षानं पाहिली तर ही 25 लाखाच्या आत्ताच्या इक्वेलंट होते.
1: बरोबर,
0: का? तर ही महागाई रेट वाढते.
1: बरोबर,
0: महागाई वाढते म्हणजे काय होते की पैशाचं मूल्य कमी होत जातं. या केसमध्ये काय की आपण जी गुंतवणूक करतो ती आपली गुंतवणूक महागाईच्या दरापेक्षा जास्त असली तर त्यातून मिळणारा परतावा आपण चांगला मिळतो, जेणेकरून आपला मनी ग्रोईंग असतो. पण सेव्हिंग आपण जे ठेवतो त्याच्यामध्ये आपले पैसे, आपण आजही डब्यात 1,000 रुपये ठेवले आणि 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर पहिले तर ते 1,000 रुपयेच मिळणार आहेत, त्याच्यामध्ये ग्रोथच नाही आपल्याला.
1: तर मित्रांनो, परत एकदा आठवण करून देतो, आपण जी चर्चा करत आहोत ते श्री रोहित पडवळे यांच्याशी. MGM संभाजीनगर येथून त्यांनी इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं, पण सध्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणून धाराशिवमध्ये कार्यरत आहेत. जसं की आत्ता तुम्ही म्हटलात की ठीक आहे, एजचं लिमिट नाही आहे, कधी पण करू शकता, बाकी सगळा विषय आहे तुम्ही 100 रुपयापासून सुरुवात करा. आम्ही एक जाहिरात कुठे सोशल मीडिया असेल काय असेल बऱ्याच ठिकाणी ऐकतो की तुम्ही महिन्याला 5,000-10,000 रुपये इन्व्हेस्ट करा आणि 10 वर्षानंतर 1 कोटी घ्या, काय असतो विषय?
0: नाही नाही सर, हे कसं आहे की इन्व्हेस्टरने आणि मी लोकांना पण हे सांगतो की जास्त परतवा किंवा जास्त रिटर्न मिळण्याच्या नादामध्ये फसवणूक फार मोठ्या प्रमाणात होते. कारण माणूस हा सवयीचा गुलाम आहे, जिथं सर्वात जास्त रिटर्न मिळतात आपण तिथे जातो आणि जिथं सर्वात जास्त डिस्काउंट आहे तिथं पण आपण जातो. ह्या दोन गोष्टी फार मॅटर करतात आपल्या लाईफमध्ये,
1: ह्याच्यामध्ये फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते प्रोबॅबिलिटी.
0: आता आम्ही म्युच्युअल फंडमध्ये लोकांना सांगतो की सर्वसाधारण, आम्हाला पण सेबीचे रेस्ट्रिक्शन आहेत की तुम्ही सर्वसाधारण 12% रिटर्न्स प्री अज्यूम करून सांगू शकता जे की खात्रीदायक नसतात. ह्या यामध्ये जो मिळणारा परतवा आहे तो मार्केट, शेअर मार्केट, भारतीय मार्केट ज्या प्रकारे त्याचा परफॉर्मन्स राहील त्याच्या पटीने मिळणार. जर मार्केट खूप चांगल्या गतीनं, आता सध्या मागच्या 2-3 वर्षापासून मार्केट फार चांगल्या गतीनं परफॉर्म करत आहे, खूप चांगल्या पद्धतीनं वाढत आहे, त्यामध्ये लोकांना फार चांगल्या पटीने रिटर्न मिळत आहेत. पण कोविडसारखा वर्स्ट काळामध्ये मार्केट पडतं सध्या, त्यामध्ये रिटर्न्स पद्या कमी येतात. पण म्युच्युअल फंडचा फायदा शेअरपेक्षा बेनिफिशियल असा आहे की सर, आपण एखाद्या कंपनीचे शेअर घेतो, सपोज की आपण टाटा मोटर्सचा शेअर घेतला, तो आपण एक समजा 1,000 रुपयाला आहे आपण पकडू, मार्केट पडलो तो समजा 800 रुपयापर्यंत आला. पण म्युच्युअल फंडमध्ये काय होतं सर, आपण एक म्युच्युअल फंड घेतलो त्यामध्ये साधारण 20-25 कंपन्या असतात मिनिमम कमीत कमी. मग आपला जेव्हा मार्केट पडतं तेव्हा हा शेअर डायरेक्ट 200 रुपयापर्यंत खाली पडला, पण म्युच्युअल फंडवर तेवढा मोठा इफेक्ट पडत नाही, साधारण 1-2 रुपयाचा फरक पडतो. का? तर आपली मल्टिपल कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट राहते, त्याच्यामुळे मार्केट पडतं तेव्हा एक कंपनी नाही बाकी कंपन्या पण आहेत ज्या कुठंतरी अप्स अँड डाऊन्स असतात, त्याच्यामुळे तो ॲग्रिगेट होऊन आपला लॉस कमी होतो. आणि म्युच्युअल फंडमध्ये काय बेनिफिट आहे की तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे त्याची गुंतवणुकीची चक्रवाढ पद्धतीने बेनिफिट मिळतं. आजपर्यंत आपण चक्रवाढ पद्धतीनं EMI भरून हप्ते भरून घर घेत आलेलं आहे, पण चक्रवाढ पद्धतीचा आपण बेनिफिटच नाही घेतला. म्हणजे सांगायचं एक उदाहरण तुम्हाला सांगायचं सांगतो सर, की माझे एक क्लायंट होते, म्हणजे अगोदर ते दुसरीकडे होते पण त्यांचा अनुभव मला त्यांनी शेअर केला. त्यांनी 1,000 रुपयाची SIP 2000 साली चालू केली. ते सिनियर आहेत फार, 75 वर्ष वय आहे सध्या त्यांचं, फार बिझनेसमॅन प्रोफाईल आहे त्यांची. 1,000 रुपयाची त्यांना त्यावेळेस नातू झाला म्हणून त्यांनी 1,000 रुपयाची SIP चालू केली होती निपॉन इंडिया फंडमध्ये. ती SIP आजपर्यंत त्यांची चालू आहे 25-26 वर्ष होत आले तेव्हा. 1,000ची SIP त्यांची दर महिन्याला इन्व्हेस्टमेंट करतात, म्हणजे वर्षाला झाले 12,000 रुपये. आपण साधारण 25 वर्ष पकडू, आता साधारण 25 वर्षाचे झाले 3,00,000 रुपये. पण आज त्यांचे फंडची करंट पोर्टफोलिओ व्हॅल्यू ही 95 लाखापेक्षा जास्त दाखवते.
1: अरे बापरे.
0: पण ह्याच्यामध्ये कसं आहे सर, की जितकं तुम्ही जास्त ड्युरेशन देचाल तितक्या पटीनं तो चक्रवाढ पद्धतीनं त्या अमाऊंटवर अमाऊंट वाढत जाते. आता उद्या जर मार्केट जरी पडलं, मार्केट परफॉर्म नाही केलं, तर त्यांचे अमाऊंट काय डायरेक्ट 3,00,000 नाही होणार.
1: ओके.
0: त्यांचे अमाऊंट त्या 95 लाखातून 90-85 लाखावर येणार. पण शेअरच्या बाबतीत काय होतं की आपण जे 1,000 रुपयाला शेअर्स घेतलेला असतो तो डायरेक्ट 800 वर येणार,
1: तर तो 800 राहणार
0: इन्व्हेस्टमेंट. म्हणजे जी आपली 1,000-1,500 झाली ती तो डायरेक्ट 800 आल्यामुळे तो आपला लॉस मध्ये दाखवतो. पण म्युच्युअल फंड मध्ये तसं होत नाही, कारण तुमचा दररोज तुमचा गेन येणार आहे. आणि हे बेनिफिटची मजा कधी येते तुम्हाला म्युच्युअल फंडच्या, की तुम्ही जेव्हा जितका जास्त ड्युरेशन जास्त तेवढं जास्त, म्हणजे जेवढं तुम्ही तरुण असताल जेवढ्या लवकर तुम्ही इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक करायला सुरुवात करताल तितका तुम्हाला प्रचंड आणि लवकर फायदा मिळतो.
1: क्या बात आहे. म्हणजे खरं तर रोहित जी तुम्ही जे सांगताय ते थोडंसं आय ओपनिंग असं वाटत आहे की कुठे चुकलं ते, अरे आपण त्यावेळेस सुरू केलं असतं तर बरं झालं असतं, अरे मी असं त्यावेळेस सुरू केलं. असे जे म्हणणारे लोक आहेत त्यांनी काय करायला पाहिजे, म्हणजे आता मी 20 वर्षापूर्वी सुरू केलं असतं तर बरं झालं असतं, 30 वर्षापूर्वी सुरू केलं असतं तर बरं झालं असतं, आता माझी कमवण्याची क्षमताच किती राहिलेली, यापुढचे 5 वर्ष राहिले, 10 वर्ष राहिले, अशा लोकांनी काय करावं?
0: मी सोपं सांगतो सर, म्युच्युअल फंडमध्ये आपण प्रकार ऐकला असेल की SIP करा, SIP करा खूप ऐकतात. SIP म्हणजे काय? सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. हे त्याचा लॉन्ग फॉर्म. जसं आपण कुठलंही लोन काढतो तेव्हा ईएमआय असतो, ईएमआय दर महिन्याला भरतो, त्याच्याच तशाच प्रकारे इकडे एसआयपी असतं, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. तो तुम्ही कोणत्याही वयात कधीही चालू करू शकता. त्यासाठी मार्केटने चांगलं परफॉर्म केलं पाहिजे, मार्केट पडल्यावर मी पैसे टाकतो या गोष्टीचं मॅटर काहीच करत नाही. तुम्ही सुरुवात करणं फार महत्त्वाचं आहे, मग तो तुम्ही कोणत्याही दिवशी कोणत्याही एजमध्ये आणि कधीही करू शकता, त्याला कसलंही बंधन नाही. सुरुवात करणं महत्त्वाचं आहे, आणि सुरुवात केली की तुम्ही संयम बाळगला पाहिजे. त्यासाठी आम्ही म्हणतो की तुम्हाला फायनान्शियल ॲडवायझर का पाहिजे, की तो तुम्हाला सांगतो की नाही सर थांबलं पाहिजे, तुमचे रिटर्न्स वाढतात, आज मार्केट जरी पडलं तर तुम्ही कंटिन्यू करा. कारण कसं असतं, म्युच्युअल फंडमध्ये काय असतं की तुम्हाला युनिट्स मिळतात ज्या तुम्ही एस आय पी किंवा मोठ्या प्रमाणात अमाऊंट टाकता त्यामध्ये. जे युनिट्स असतात त्याला नेट ॲसेट व्हॅल्यू म्हणतात. ते युनिट मिळतात तुम्हाला, त्या युनिटला एक व्हॅल्यू असते. जसं आपण सोनं म्हणतो, सोन्यामध्ये कसं असतं, एक ग्राम एक तोळा हे जसं मोजमाप आहे, तसं त्यात युनिट असतात. त्याची किंमत हे शेअर मार्केटमध्ये जे फंड आपले मॅनेजर असतात, स्पेशलिस्ट असतात, त्या शेअर्सची जे शेअर त्या फंडमध्ये आहेत त्याची दररोज ट्रेडिंग करून आपण गुंतवलेल्या सर्व जे ऑल ओव्हर इंडियामध्ये इन्व्हेस्टर आहेत त्यांच्या अमाऊंटची दररोज बाय आणि सेल करतात त्या शेअरची, त्याच्यावरचा जो नफा आहे त्यातून आपला तो आपल्या ह्याच्यावरती एन ई व्हीची व्हॅल्यू डिसाइड होते आणि ती एन ई व्हीची व्हॅल्यू वाढत असते. त्याच्यानुसार मग आपलं पोर्टफोलिओची व्हॅल्यू इन्क्रीज होते. आता याच्यात काय होतं, जे लहान एजमध्ये आहेत, जे ट्वेंटीजमध्ये आहेत, ते इनिशियल स्टेजमध्ये आता 100-500 जी त्यांची कॅपेबल आहे, जे आता आपल्या इथे तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजला सध्या जे विद्यार्थी शिकत आहेत, तो विद्यार्थी सध्या फक्त आवश्यक काय आहे त्याच्याकडे, की त्याला 18 वर्ष पूर्ण पाहिजेत आणि त्याच्याकडे पॅन कार्ड हवं आहे.
1: ओके.
0: तो सध्या 100 रुपये प्रति महिन्याप्रमाणे स्वतःची एस आय पी सुरू करतो, करू शकतो. आणि ती एस आय पी ही चालू केल्यानंतर विश्वास बसणार नाही, 20-25 वर्षात त्याला इतक्या प्रचंड प्रमाणात रिटर्न्स मिळतील. कारण आम्ही ते कॅल्क्युलेट करून सांगता येणार नाही, कारण मार्केट किती परफॉर्मन्स देईल नाही सांगता येत. तुम्हाला उदाहरणाखातीर एक सांगितलं की 1000 रुपयाची एस आय पी 95 लाखापर्यंत परफॉर्मन्स दिले, की जे की 3 लाख इन्व्हेस्टेड असून 90-95 लाखापर्यंत रिटर्न्स दिलेले आहेत.
1: पण
0: आता सम वयस्कर काही लोक आहेत ज्यामध्ये ज्यांना 30-40 वर्ष 50 वर्ष झालेत, त्यांच्यासाठी 2 ऑप्शन्स असतात. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना 2 ऑप्शन्स आहेत, 2 पर्याय आहेत आपल्याला उपलब्ध करून दिलेत. एक एस आय पी म्हणजे दर महिन्याला गुंतवणूक, आणि एक असते लमसम. लमसम म्हणजे ठराविक रक्कम आपण वन टाइम मध्ये टाकू शकतो, मग त्याला पण काही लिमिट नाही. पण त्याला काय आहेत की फंडला काही कॅपिंग आहेत, की मिनिमम 5000 जास्त अमाऊंट आपण गुंतवली पाहिजे त्याच्यामध्ये, ती कधीही टाकू शकतो आपण, त्याला लिमिटेशन असं नाही. याच्यामध्ये कसं आहे की सर सर्टन एज साठी वेगवेगळे फंड आहेत, रिटायर्ड लोकांसाठी रिटायरमेंट फंड आहे, चिल्ड्रनसाठी चिल्ड्रन्स ओरिएंटेड फंड आहेत, गृहिणीसाठी पण वुमन एंटरप्रेन्युअर फंड आहेत, वुमेन प्रोटेक्शन फंड आहेत, ग्रोईंग यंगस्टरसाठी यंगस्टर फंड आहेत. पण या सर्व गोष्टी हे डिपेंड करतात की आम्ही काय पाहतो ॲज ॲडवायझर म्हणून, की पुढचा जो क्लायंट आहे त्याची फायनान्शियल कंडिशन काय आहे, त्याची कॅपेबिलिटी काय आहे, या सर्व गोष्टीसाठी मॅटर करतात. आणि सर्वात महत्त्वाचं आम्ही काय म्हणतो, तुम्ही इन्व्हेस्टमेंट करण्याअगोदर पहिले फायनान्शियल प्रोटेक्शन घ्या. फायनान्शियल प्रोटेक्शन म्हणजे काय करतो सर, की आपण की आपण जर कमवते आहात, घरचे ब्रेड आणणार आहात, एकमेव सोर्स आहात, तर आपण आपल्या जीवनाचं सुरक्षा कवच म्हणजे टर्म इन्शुरन्स आपण हा केला पाहिजे. जे की किरकोळ म्हणजे आपण जसं म्हणतो की महिना 200-300 रुपयांमध्ये आपण 1 करोड रुपयाचा टर्म इन्शुरन्स घेऊ शकतो, जेणेकरून आपल्या जीविताला काय झालं तर आपल्या पश्चात आपल्या जे प्रियजन आहेत, जे नातेसंबंधातले बायको असतील, मुलं बाळ असतील, की त्यांच्यावरती आर्थिक दारिद्र्य किंवा आर्थिक परिणामाला सामोरं जाण्याची वेळ येऊ नये, याकरिता आपल्या जीवनाचा रिस्क मॅनेजमेंट म्हणून आपण टर्म इन्शुरन्स, बेसिक टर्म इन्शुरन्स हा घेतला पाहिजे.
1: ठीक आहे,
0: सगळ्यात बेसिक गोष्ट आम्ही हे सांगतो. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट असते की हेल्थ इन्शुरन्स. कोविडसारख्यामध्ये आपण पाहिलं असेल की प्रचंड लोकांचे हाल झाले, लोकांची स्वतःची सेव्हिंग लोकांना मोडावी लागली, काय काय जणांनी सोनं गहाण ठेवलं, काय काय जणांनी प्रॉपर्टी सेल केल्या, घर गहाण ठेवलं. यासाठी काय आहे की आपण आपला स्वतःचा हेल्थ इन्शुरन्स असावा. एकटे असेल तर इंडिव्हिज्युअल, फॅमिली असेल तर फॅमिली प्रोटर म्हणून मिळतो. साधारण तो पण 300-400 रुपये प्रति महिना केला तर एक कुटुंबाचा होऊ शकतो. हे केल्यानंतर आम्ही सर्वात महत्त्वाचं सांगतो की तुम्ही इमर्जन्सी फंड तयार ठेवा. इमर्जन्सी फंड म्हणजे कसं आहे की अत्यावश्यक काळात, जेणेकरून आपल्याला आपण जी इन्व्हेस्टमेंट करतो आहे त्या इन्व्हेस्टमेंटला धक्का न लावता, ती इन्व्हेस्टमेंट न तोडता आपण आपला अत्यावश्यक असलेल्या काळातला जो निधी आहे तो वापरून ती गरज तिथं थांबवू शकतो. यासाठी तो इमर्जन्सी फंड तयार केला पाहिजे. इमर्जन्सी फंड किती असावा काय असावा हा त्या व्यक्तीवरती डिपेंड ठरतो. त्याचं जॉब प्रोफाईल, त्याचं रिस्क, त्याची अर्निंग ॲबिलिटी या गोष्टी मॅटर करतात. असं सर्वस्वी आम्ही फायनान्शियल
1: तुम्ही मी तुम्हाला मुद्दामून मागापासून डिस्टर्ब नाही केलं, कारण तुम्ही त्या फ्लोमध्ये होतात आणि तुम्ही ज्या काही बारीक सारीक गोष्टी सांगत होता त्या इतक्या आवश्यक आहेत सध्या. कारण हे पैसा एक असंच म्हण म्हणतात ना की पैसा खुदा तो नाही लेकिन खुदा से कम नाही आहे, तर ते निश्चितच त्या पैशाचं जे व्हॅल्युएशन आहे त्याची जी गरज आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते अशा इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून आपले स्वप्न पण पूर्ण करणारे होऊ शकते. पण रोहितजी तुम्ही एकूणच जे ह्या गेल्या एक अर्ध्या तासामध्ये जे काही विषय सांगितलेले आहेत ते खूप इझी आणि समजून येणारे आहेत लगेचच. पण मी तुम्हाला आता अशी विनंती करेन की मी श्रोत्यांना पण आणि ऐकणाऱ्या सर्वांना विनंती करतो की जर आपल्याला आपले काही स्पेसिफिक जर प्रश्न असतील की आपल्या इन्व्हेस्टमेंटच्या रिलेटेड असतील किंवा आपल्याला जर वाटत असेल की मी ह्या एजमध्ये किंवा हे कमवतो किंवा ते करतो माझे असे स्वप्न आहेत असे जर काही तुमचे प्रश्न असतील तर ते तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप विचारू शकता 9975900 तर या क्रमांकावर आपण प्रश्न टाका. आपण रोहितजींना परत बोलूयात रेडिओमध्ये कारण ते धाराशिवच त्यांचा बेस आहे आणि मग रोहितजी आपल्या त्या प्रश्नाच्या अनुषंगानं पण उत्तरं देतील की काय विषय असेल ते. पण शेवटी जाता जाता रोहितजी मी खरं तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पण विचारेन कारण तुम्ही इतकी छान माहिती देत आहेत, इतका छान ॲडवाईस देत आहेत. कारण लोकांना काय असतं की इन्शुरन्सचा एजंट आला समोर आणि कुणीतरी इन्व्हेस्ट करा म्हणून आलं समोर की त्यांना असं वाटतं की अरे हे आमचे पैसे लुटायला आलेत का असा एक क्वेश्चन मार्क असतो. पण ह्या अर्ध्या तासामध्ये बऱ्याचशा आयडिया लोकांच्या क्लिअर झाली असतील आणि निश्चितच ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्यासाठी सुद्धा इच्छुक असतील तेव्हा आपण आपला एक मोबाईल क्रमांक पण सांगावा.
0: माझा संपर्क क्रमांक आहे 9765652767.
1: तेव्हा मित्रांनो 97-65-65-27-67 असा रोहित पडवळे यांचा हा मोबाईल क्रमांक आहे, याच्यावर आपण संपर्क करून आणखी जर आपल्याला माहिती हवी असेल तर आपण ते घेऊ शकता. पण रोहितजी अजून एक मला आपल्याला अशी विनंती करायची आहे की आपले ऐकणारे लोक तर निश्चितच प्रश्न पाठवतील पण त्यासोबत तुम्ही स्वतः काहीतरी असं सिम्प्लिफाय करावं की जसं आता SIP म्युच्युअल फंड, हेल्थ इन्शुरन्स, काय टर्म इन्शुरन्स असेल किंवा जसं तुम्ही म्हटलात की फॅमिलीमध्ये जर समजा कुणाला काय चिल्ड्रन्स प्लॅन असेल कुठला असं समजा असं इन्व्हेस्टमेंटचा त्याच्या असा एक सेपरेट एक विषय करावं तेवढं सिम्प्लिफाय करून सांगावं की जर तुम्ही फॅमिलीमध्ये असाल तर तुम्हाला हे पुढचे 10-15-20 वर्षासाठी तुम्ही असं करू शकता तसं करू शकता अशा पद्धतीचे एक सिम्प्लिफाय वेनं आपण एक अशा पद्धतीची एक थोडीशी सिरीज करूया जेणेकरून लोकांना पण थोडंसं ते इझी होईल. पण आज जे तुम्ही हे अर्ध्या तासामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या बऱ्याचशा क्लॅरिफाय करणाऱ्या ठरलेल्या आहेत. पण परत एकदा मी एक्सपेक्ट करतो की याच्यामध्ये जर काही असा विषय असेल तर निश्चित तुम्ही रेडिओ चॅनलला व्हिजिट करायला याल आणि आम्हाला सर्वांना गायडन्स द्याल जेणेकरून की फायनान्शियली दृष्टिकोनातून आम्ही सेक्युअर पण होत आणि हॅपी पण होत.
0: नक्कीच सर. आणि सांगायचं म्हणजे की आम्ही फायनान्शियल ॲडवायझर कुठलीही फीस करत नाही. कधीही आपण सांगा, कधीही बोलवा, आपल्या श्रोत्यांना पण आम्ही तुमच्या माध्यमातून सांगितलो आम्ही मोफत मार्गदर्शन करायला कधीही तयार आहोत. आपले कधीही डाऊट असू द्या त्याबद्दल आम्ही रेडी आहोत. जरी काही गोष्टी मला माहिती नसल्या तर मी माहिती घेऊन आपल्याकरता 100% सांगितल्या गोष्टी त्याबद्दल काळजी नसावी आणि आर्थिक साक्षरता वाढवणे हाच माझा मेन उद्देश आहे की जो सगळ्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि सर्वांची जितकी होईल आर्थिक साक्षरता वाढेल ती आमच्यासाठी खूप चांगलं आहे. कारण हेच आमचं मेन उद्दिष्ट आहे की प्रत्येक घरामध्ये आर्थिक साक्षरता गेली पाहिजे.
1: तेव्हा रोहितजी मी खरं तर परत एकदा तुम्हाला शुभेच्छा पण देतो आणि तुम्हाला परत एकदा धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही अतिशय सिम्प्लिफाय पद्धतीने ह्या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत.
0: थँक्यू सर. थँक्यू सो मच.
1: आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोत्यांनो रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावरला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण http://radio.coe.usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9975900 9975900. ऐकत राहा, आनंदी राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71. व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक. हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: महत्त्वाची सूचना: इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिये अंतर्गत प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक 19 जुलै आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 20 जुलै पर्यंत वाढविण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण कागदपत्रांसह अवश्य संपर्क करावा असा आवाहन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व्ही माने सर यांनी केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सीईटी एक्सटेन्शन सेंटर सह रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन साठी अधिकृत सर्व सोयी सुविधांनी युक्त सेंटर. संपर्क: प्राचार्य तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. मोबाईल 94219 78078. प्राध्यापक डी एस निंबाळकर सर. मोबाईल 90 96 52 88 83. प्राध्यापक यू जे जाधव सर. मोबाईल 86 98 65 20 65. आणि प्राध्यापक डी बी ठाकूर सर. मोबाईल 99 75 26 14 74.
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक. हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा. चला निरोगी धाराशिव घडवूया. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, तसेच महाराष्ट्राचे लाडके लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी धाराशिव येथे भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीने भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाआरोग्य शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव आणि तेरणा वैद्यकीय महाविद्यालय नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवर मोफत तपासणी, सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. वेळ सकाळी 9 वाजल्यापासून. गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांनाही ही माहिती जरूर सांगा. चला निरोगी धाराशिव घडवूया. दिनांक 22 जुलै सकाळी 9 वाजता. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. उपस्थित राहायला विसरू नका, असं आवाहन युवा नेते माननीय मल्हार पाटील, धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय अर्चनाताई पाटील आणि माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82-75-92-59-00.
0: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM.
2: मंडळी नमस्कार. मंडळी आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते आजच्या आपल्या शिबार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, पावसाळी दिवस सुरू होणार आहेत, पावसाळा आपला लवकरच सुरू होतो आहे, अशा या सगळ्या वातावरणामध्ये आपल्याला आपल्या गाई म्हशींसाठी लसीकरण करून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. वेळेवर लसीकरणामुळं रोगप्रतिकारक क्षमता सुधारते, त्यांना विविध प्रकारच्या संक्रामक आजारापासून संरक्षण मिळते. लसीकरणामुळे येणारा ताप आणि शारीरिक ताण यामुळे थोड्या प्रमाणात दूध उत्पादन कमी होऊ शकतं, परंतु 1 ते 2 दिवसात ते सुधारू शकतं. आणि जे लसीकरण करायचं आहे ते पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानं लसीकरण करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मंडळी, गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या यांना लाळ्या, खुरकूत, घटसर्फ, फऱ्या, अंत्रविषार या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होत असतो. या आजारांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर उपचार करण्यास वेळ मिळत नाही. लाळ्या, खुरकूत आजारामुळे जनावरे सहसा दगावत नाहीत, परंतु या रोगामुळे विशेषतः संकरित गाई, म्हशी अणुउत्पादक होतात आणि त्यांची उत्पादन क्षमता घटते. दुधाचे उत्पादन अर्ध्यापेक्षा कमी होऊ शकतं. मंडळी, लसीकरणाचे फायदे आता आपण बघणार आहोत. जनावरांची रोगप्रतिकारक क्षमता सुधारते, त्यांना विविध प्रकारच्या संक्रामक आजारांपासून संरक्षण मिळतं. जनावरांचे प्रजनन कार्य सुधारते आणि उत्पादित होणाऱ्या पिढ्यांमध्ये गुणवत्ता वाढते. आजाराचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे औषध उपचार आणि उपचारांच्या खर्चात बचत होते. जनावरांची आरोग्य स्थिती सुधारते, ज्यामुळे दूध, मांस किंवा अंडी उत्पादनात देखील वाढ होते. जनावरांचे सर्वांगीण स्वास्थ्य आणि जीवन गुणवत्ता लसीकरणामुळे सुधारते. लसीकरणाचं नियोजन करीत असताना कोणत्याही जनावराला लसीकरण करण्यापूर्वी आठवडाभर आधी जंतनाशक औषध पाजणं हे अत्यंत गरजेचं आहे. जनावरांच्या शरीरावरील गोचिड, गोमाशा, उवा, लिखा, पिसवा इत्यादी कीटकांचे योग्य प्रकारे नियंत्रण करणं देखील खूप गरजेचं आहे. रोगप्रतिकार शक्ती निर्माण होण्यासाठी जनावरांना क्षार आणि जीवनसत्वांचा पुरवठा करणं गरजेचं आहे. उत्तम रोग प्रतिकार शक्ती निर्माण होण्यासाठी जनावरांना चांगला सकस असा आहार देणं सुद्धा गरजेचं झालेलं आहे. मंडळी, पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने सर्व गाभण जनावरांना लस देणे महत्त्वाचे आहे. विशेषत आंत्रविषार आणि धनुर्वाताची लस गाभण शेळ्या मेंढ्यांना दिल्यामुळं व्याल्यानंतर जनावरांना पिलांना हे आजार होत नाहीत, कारण नवजात पिलांना चिकाद्वारे रोगप्रतिकारक शक्ती मिळत राहते. लसीकरणामुळे येणारा ताप, शारीरिक ताण यामुळे थोड्या प्रमाणात दूध उत्पादन कमी होऊ शकतं, परंतु ते केवळ 1 ते 2 दिवस राहतं. नंतर पूर्वीप्रमाणे जनावरे दूध देखील उत्तम प्रकारे देऊ शकतात. दिलेल्या जागेवर लगेचच हलक्या हाताने चोळल्यास गाठ येत नाही. आलेल्या गाठीला कोमट पाण्याने शेकलं तर गाठ जिरून जाऊ शकते. मांसात देवाच्या लसी मांसातच टोचाव्या, तसेच कातडीखाली टोचाव्याच्या लसी कातडीखालीच टोचणं गरजेचं आहे, अन्यथा गाठ येण्याचे प्रमाण वाढू शकते. लसीकरण करत असताना जी काळजी घ्यावायची आहे मंडळी, त्याच्या संदर्भात बघूयात. लस ही नेहमी थंड कोरड्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. फ्रीजच्या खालच्या कप्प्यात ठेवावी, बर्फाच्या कप्प्यात सहसा लसी ठेवू नयेत. लस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ने आण करताना उघड्यावर न आणता थर्मासमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीत बर्फात ठेवून आणणं गरजेचं आहे. उघड्यावरील लस जनावरांना टोचू नये. 2 वेगवेगळ्या लसी एकत्र मिसळून टोचू नयेत. कळपातील सर्वच जनावरांना एकाच वेळी लसीकरण करून घ्यावं. लसीकरणाच्या जागेवर टिंचर आयोडीन स्पिरिट लावू नका. लस खरेदी करताना चांगल्या कंपनीची लस खरेदी करावी. कालबाह्य झालेली लस वापरू नये. जनावरांना ठरवून दिलेल्या मात्रेमध्ये पशुतज्ज्ञाकडून लसीकरण करून घेणं गरजेचं आहे. स्वतः कमी किंवा जास्त मात्रा वापर करू नये. लसीकरण हे दिवसातील थंड वेळी किंवा सकाळी, अगदी लवकर सकाळी किंवा मग सायंकाळी लसीकरण करून घेणं गरजेचं आहे. लसीकरणासाठी वापरली जाणारी सुई किंवा सिरेज उकळत्या पाण्यातून निर्जंतिक करून त्या वापरणं गरजेचं आहे. त्यांना कोणतंही रसायन शेतकरी बांधवांनी लावू नये, रसायन कुठलंही लावू नये. लसीकरण करण्यासाठी तयार केलेली लस लवकरात लवकर वापरून ती संपून टाकावी. शिल्लक लसीचा वापर करू नये. लसीकरणासाठी जे योग्य वय आहे ते बघूयात मंडळी. घटसर्प आणि फऱ्या रोगाचे लसीकरण 6 महिन्यांच्या वासरांना किंवा त्यापेक्षा मोठ्या जनावरांना करणं गरजेचं आहे. लाळ्या खुरकूत आजाराच्या नियंत्रणासाठी लसीकरण जर वासराच्या आईला केलं नसेल तर 6 ते 8 आठवडे वयाच्या वासरांना आणि त्यापुढील जनावर लसीकरण करून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आंत्रविषार नियंत्रक लस वासराच्या आईला दिली नसेल तर ती वासराला पहिल्या आठवड्यात देणं गरजेचं आहे, आणि दिली असेल तर ते 4 ते 6 वयाच्या आठवड्याचं वय ज्या वासरांचं आहे त्यांना देखील देणं गरजेचं आहे. आता लसीकरणानंतर आजार उद्भवण्याची जी कारणं आहेत ती देखील मंडळी आपण बघणार आहोत. लसीची साठवणूक योग्य पद्धतीने थंड जागेत केली नसल्यास, मात्रा योग्य प्रमाणात योग्य ठिकाणी न दिल्यामुळे लसीकरणातील अनियमितता, कालबाह्य झालेल्या लसीचा वापर करणे किंवा शिल्लक राहिलेल्या लसीचा वापर पुढील वर्षी करणे, अशक्त आजारी जनावरांना लसीकरण केल्यास किंवा जनावरांमध्ये आंतर आणि बाह्य परोपजीवीचा प्रादुर्भाव असल्यास, तसेच जनावरांमध्ये जीवनसत्व किंवा क्षाराची कमतरता असल्यास अशा जनावरांना आजार देखील उद्भवू शकतात. परंतु एकंदरीत जर शेतकरी मंडळी आपण जर विचार केला तर आपल्या पशूंसाठी लसीकरण करून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता शेळ्या मेंढ्यांमधील जे लसीकरण आहे ते थोडक्यात जाणून घेऊयात. आजार आहे PPR प्रकार विषाणूजन्य, मात्रा 1 मिली. वेळ पहिला डोस 3 महिन्यांच्या करडांना, डिसेंबर जानेवारीमध्ये, नंतर 3 वर्षाने. मंडळी, यानंतर बघूयात आंत्रविषार. विषाणूजन्य आहे 1 मिली पहिला डोस 3 महिने वय असताना, नंतर बूस्टर डोस 15 दिवसांनी एप्रिल मे महिन्यात करून घेणं खूप गरजेचं आहे. देवी आजारासाठी बघूयात, हा आहे विषाणूजन्य. 1 मिली मात्रा देणं गरजेचं आहे. पहिला डोस तीन महिने वय असताना नंतर वार्षिक लाळ्या खुरकूतसाठी मंडळी बघणार आहोत. विषाणूजन्य आहे, एक मिली मात्रा द्यायची आहे. पहिली लस 4 महिने वय असताना, बूस्टर लस 1 महिना नंतर एप्रिल ऑक्टोबरपासून वर्षातून 2 वेळा देणं गरजेचं आहे. शेळ्या मेंढ्यांमधील लसीकरण आपण या ठिकाणी पाहत आहोत. घटसर्पच्या संदर्भात बघूयात. विषाणूजन्य असा आजार आहे, 1 मिली मात्रा असणं आवश्यक आहे. पहिली लस 6 महिने वय असताना नंतर मान्सूनपूर्व फक्त आजार असलेल्या भागात ही लस देणं गरजेचं आहे. मंडळी, यानंतर आपण बघणार आहोत गाई म्हशींमधील लसीकरणाचं जे महत्त्वाचं वेळापत्रक आहे त्याच्या संदर्भामध्ये. लाळ्या खुरकूत आजाराच्या विषयी बघणार आहोत. विषाणूजन्य असा आजार आहे, मात्रा आहे 2 मिली. पहिली लस 4 महिने वय असताना, बूस्टर लस 1 महिन्यानंतर आणि वर्षातून 2 वेळा मार्च आणि डिसेंबर या महिन्यात देणं गरजेचं आहे. फऱ्याच्या संदर्भात बघणार आहोत. जीवाणूजन्य आजार आहे, 3 मिली मात्रा आहे. पहिला डोस आहे 6 महिने वय असताना, नंतर वर्षातून एकदा पावसाळ्यापूर्वी लस देणं खूप गरजेचं आहे. घटसर्प आजाराच्या संदर्भात बघणार आहोत. जीवाणूजन्य आजार आहे, 3 मिली मात्रा आहे. पहिला डोस जो आहे तो 6 महिने वय असताना, नंतर वर्षातून एकदा पावसाळ्यापूर्वी. तर हे लसीचं असं वेळापत्रक आहे. तर ह्या लसी ज्या आपल्याला करा द्यायच्या आहेत किंवा लसीकरण जे आपलं करून घ्यायचं आहे ते पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानं करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण जर त्यांच्या सल्ल्यानं आपण लसीकरण केलं तर ते निर्धोक होऊ शकतं, त्याचबरोबर आपल्या पशूंना त्याचा योग्य असा फायदा त्यांच्या जीवनभर मिळू शकतो. तेव्हा आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. आपण पुन्हा भेटणार आहोत शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये, आणि पावसाळ्यातील आजाराच्या संदर्भात देखील आपण लवकरच या कार्यक्रमाच्या माध्यमातून माहिती करून घेणार आहोत. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 91.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94-22-92-96-78, 94-21-358-408 आणि 94-21-36-10-71. महत्त्वाची सूचना. इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिये अंतर्गत प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक 19 जुलै आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 20 जुलै पर्यंत वाढविण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण कागदपत्रांसह अवश्य संपर्क करावा असं आवाहन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VV माणेसर यांनी केलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या CET एक्सटेन्शन सेंटर सह रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन साठी अधिकृत सर्व सोयी सुविधांनी युक्त सेंटर. संपर्क प्राचार्य तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. मोबाईल 94-219-78-078. प्राध्यापक DS निंबाळकर सर. मोबाईल 90-96-52-88-83. प्राध्यापक UJ जाधव सर. मोबाईल 86-98 65 20 65 आणि प्राध्यापक डी बी ठाकूर सर मोबाईल 99 75 26 14 74.

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.
1: महत्त्वाची सूचना. इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिये अंतर्गत प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक 19 जुलै आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 20 जुलै पर्यंत वाढविण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण कागदपत्रांसह अवश्य संपर्क करावा असा आवाहन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व्ही माने सर यांनी केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सीईटी एक्सटेन्शन सेंटर सह रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन साठी अधिकृत सर्व सोयी सुविधांनी युक्त सेंटर. संपर्क प्राचार्य तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर रोड धाराशिव. मोबाईल 94219 78 078. प्राध्यापक डी एस निंबाळकर सर. मोबाईल 90 96 52 88 83. प्राध्यापक यू जे जाधव सर. मोबाईल 86 98 65 20 65. आणि प्राध्यापक डी बी ठाकूर सर. मोबाईल 99 75 26 14 74.

चला निरोगी धाराशिव घडवूया. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, तसेच महाराष्ट्राचे लाडके लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी धाराशिव येथे भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीने भव्य महाआरोग्य

0: शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाआरोग्य शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव आणि तेरणा वैद्यकीय महाविद्यालय नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवर मोफत तपासणी, सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. वेळ सकाळी 9 वाजल्यापासून. गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांनाही ही माहिती जरूर सांगा. चला निरोगी धाराशिव घडवूया. दिनांक 22 जुलै सकाळी 9 वाजता. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. उपस्थित राहायला विसरू नका, असं आवाहन युवा नेते माननीय मल्हार पाटील, धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय अर्चनाताई पाटील आणि माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचालित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94-22-92-96-78, 94-21-358-408 आणि 94-21-36-10-71.
0: आपली पसंत, आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध. तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
2: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आपण ऐकत आहे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. श्रोते हो, आपल्या धरेवर प्रत्येक गोष्ट ही अशाश्वत असते. त्याचं कारण काय असेल याचा शोध जर आपण घेतला तर त्याचं कारण असतं मौसम. वेगवेगळ्या मोसमात वेगवेगळे बदल आपण अनुभवत असतो आणि मौसम हा आपल्या क्षणाक्षणाचा एक वेगळा साथीदार ठरत असतो. आपल्याकडं सर्वसाधारणपणे 3 ऋतू आणि मौसम आहेत आणि आणखी एक ऋतू आपल्या लेखकांनी आणि संशोधकांनी शोधून काढला, तो म्हणजे प्रेमाचा ऋतू, म्हणजेच प्रेमाचा मौसम. तर या प्रेमाच्या मौसमाचा आनंदाच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करून घेणार आहोत. अनुभवयात या मौसमाचे विविध रंग. कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण ऐकणार आहात मधुमती या चित्रपटासाठी मुकेश यांच्या आवाजातील शैलेंद्र यांचं गीत. संगीतकार आहेत सलील चौधरी.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतरचं गीत गात आहेत मुकेश. गीत आहे पुन्हा शैलेंद्र यांचं आणि संगीतकार आहेत कल्याणजी आनंदजी. चित्रपट आहे छलिया.

श्रोतेहो रेडिओ तिराणा 90.4 FM वरून आपण ऐकत आहे कार्यक्रम स्वर बहाराची. आपली थीम इंटरेस्टिंग आहे, ती आहे मौसम. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहे तो मोहम्मद रफी. गीत आहे शैलेंद्र यांचं, संगीतकार आहे तो लक्ष्मीकांत प्यारेलाल. चित्रपट आहे लोफर.

0: श्रोते हो, रेडिओ तिराणा 90.4 एफ एम वरून आपण ऐकत आहे कार्यक्रम स्वर बहाराची. थीम आहे मौसम आणि यानंतरचं गीत गात आहेत आशा भोसले आणि किशोर कुमार. गीत आहे शैलेंद्र यांचं, संगीतकार आहेत रवी. चित्रपट दिल्ली का ठग.
1: ये रात

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात धरती या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजातील हसरत जयपुरी यांचं गीत. संगीतकार आहेत शंकर जयकिशन.

बंदिश या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात. गीत गायलं आहे आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी. गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रोते हो, स्वरबहार या कार्यक्रमात मौसम या थीमचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात आक्रमण या चित्रपटासाठी किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील आनंदबक्षी यांचं गीत. संगीतकार पुन्हा आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

अंधा कानून या चित्रपटासाठी गीत गात आहेत एस पी बालसुब्रमण्यम आणि आशा भोसले. गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल. श्रोते हो स्वर बहार या कार्यक्रमात मौसम या थीमचा आनंद आपण घेतोय.

सत्य पे सत्ता या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात. गीत गात आहेत आशा भोसले, गीत आहे गुलशन बावरा, यांचं संगीतकार आहेत राहुल देव बर्मन.

श्रुतीहू स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहे रेडिओ तिराणा 90.4 FM वरून. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत आशा भोसले आणि किशोर कुमार. गीत आहे मजरूह सुलतानपूर यांचं. संगीतकार आहेत राहुल देव बर्मन. चित्रपट सितमगढ.

श्रुती हुस्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात अनारी या चित्रपटासाठी साधना सरगम आणि उदित नारायण यांच्या आवाजातील समीर यांचं गीत।

जानवर या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात. गीत गायलं आहे मनहर उदास आणि अलका याज्ञिक यांनी. गीत आहे समीर यांचं आणि संगीतकार आहेत आनंद मिलिंद. मौसम या थीमचा आनंद आपण घेतोय आजच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमात.

मैंने प्यार किया या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात. गीत गायलं आहे एस बी बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकर याचबरोबर उषा मंगेशकर आणि शैलेंद्र यांनी. गीत आहे असद भोपाली यांचं, संगीतकार आहेत आपले मराठमोळे राम लक्ष्मण.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. आजची आपली थीम इंटरेस्टिंग आहे, ती आहे मौसम. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत अलका याज्ञिक, कुमार साणू आणि उदित नारायण. गीत आहे समीर यांचं, संगीतकार आहेत नदीम श्रवण.

0: श्रोते हो स्वर बहार या कार्यक्रमाच्या संदर्भातील आपल्या प्रतिक्रिया आम्हाला निश्चितपणे कळवा यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970509 अर्थात 9970500900 आणि आपल्या स्वर बहार या कार्यक्रमातील आजची जी थीम आहे मौसम आणि याच कार्यक्रमातील शेवटचं गीत आपण ऐकणार आहात हम आपके हैं कौन या चित्रपटातील गीत गायलं आहे एस पी बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकर यांनी गीत आहे रवींद्र रावळ यांचं आणि संगीतकार आहेत पुन्हा आपले मराठमोळे राम लक्ष्मण
1: 10 9 8 7 6 5 4 3 2 1 Let's start the fun!

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82-75-92-59-00। प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी। तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM, BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय। ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब। VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा। उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद।
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा। मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94-22-92-96-78, 94-21-358-408 आणि 94-21-36-10-71।
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।
0: महत्त्वाची सूचना। इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिये अंतर्गत प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक 19 जुलै आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 20 जुलै पर्यंत वाढविण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण कागदपत्रांसह अवश्य संपर्क करावा असं आवाहन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VV माणेसर यांनी केला आहे। महाराष्ट्र शासनाच्या CET एक्सटेन्शन सेंटर सह रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन साठी अधिकृत सर्व सोयी सुविधांनी युक्त सेंटर। संपर्क प्राचार्य, तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव। मोबाईल 94-219-78-078। प्राध्यापक DS निंबाळकर सर। मोबाईल 90-96-52-88-83। प्राध्यापक UJ जाधव सर। मोबाईल 86-98-65-20-65 आणि प्राध्यापक DB ठाकूर सर। मोबाईल 99-75-26-14-74।
1: चला निरोगी धाराशिव घडवूया। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच महाराष्ट्राचे लाडके लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी धाराशिव येथे भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीने भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। या महाआरोग्य शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव आणि तेरणा वैद्यकीय महाविद्यालय नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवर मोफत तपासणी, सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे। स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल, धाराशिव। वेळ 9 वाजल्यापासून। गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा। आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांनाही ही माहिती जरूर सांगा। चला निरोगी धाराशिव घडवूया। दिनांक 22 जुलै 9 वाजता। स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल, धाराशिव। उपस्थित राहायला विसरू नका असं आवाहन युवा नेते माननीय मल्हार पाटील, धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय अर्चनाताई पाटील आणि माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे। नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज आणि मी RJ प्रगती हजर झाली आपल्या आवडत्या कार्यक्रमात म्हणजेच बिग स्टार शोमध्ये। मित्रांनो, बिग स्टार शोमध्ये आपण वेगवेगळ्या अशा दिग्गजांना भेटत असतो, त्यांचा जीवन प्रवास त्यांचा जीवन प्रवास आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि अतिशय या बिग स्टार शोला प्रतिसाद देखील तेवढाच भेटतोय, त्याबद्दल आपले खरंच मनापासून आभार। आणि असंच कार्यक्रम ऐकत रहा आणि मला देखील सांगत रहा की कसा हा कार्यक्रम वाटतोय आपल्या। तर आजचे आपले बिग स्टार कोण आहेत, तर खूप जास्त स्पेशल आजचे आपले बिग स्टार आहेत। फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांचं योगदान हे खूप जास्त राहिलेलं आहे। मंडळी, हिंदी सिनेमा आणि इथल्या स्टारडमचे किस्से हे अफलातून आहेत। इथलं स्टारडम कधी यशाच्या शिखरावर घेऊन जातं तर कधी रसातळाला देखील घेऊन जातं। आणि इथं अशी बरीचशी उदाहरणं आहेत जी आपल्याला ही अचंबित करतात। मग इथला जुबली स्टार असो वा इथला अगदी साईड ॲक्ट्रेस असो, आजचे आपले बिग स्टार ही असेच स्पेशल आहेत, ग्रेट अभिनेते आहेत ज्यांना पहिला सुपरस्टार हे बिरुद देखील मिळालं। हा पडद्यावरचा आनंद अनेकांच्या जीवनात आनंद पसरवून गेला, एक नवा इतिहास घडवून गेला। आजचे आपले बिग स्टार खरंच बिग स्टार आहेत, ते म्हणजे राजेश खन्ना, अर्थात फिल्म इंडस्ट्रीचे काका। तर जाणून घेऊयात सुपरस्टारचा प्रवास, म्हणजेच राजेश खन्ना यांचा प्रवास आपल्या बिग स्टार शो मधून। सुरुवात करूया आजच्या आपल्या बिग स्टार शोला।

राजेश खन्ना यांचा प्रवास जाणून घेत असताना सर्वप्रथम उल्लेख करावा लागेल तो 1969 साली आलेला रोमॅन्टिक म्युझिकल आराधनाचा. मेरे सपनों की रानी कब आएगी तू, असं म्हणत या नायकानं सर्वांना साद घातली. यानंतर 70 दशक हे त्यांच्याच नावावर राहिलं. 1970 दशकात अनेक सुपरहिट चित्रपट त्यांच्या नावावर आले. यामध्ये सफर, द ट्रेन, सच्चा झूठा, आन मिनो सजना, कटी पतंग, आनंद आणि हाथी मेरे साथी या चित्रपटांचा प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल. खरंच या कलाकाराच्या उपस्थितीने पडदा आणखीनच झळाळून निघायचा.

बिग स्टार शो मधून आज आपण जाणून घेतोय फिल्म इंडस्ट्रीचे काका अर्थात राजेश खन्ना यांच्याबद्दल, आणि मी आरजी प्रगती आहेच तुमच्या सोबत.

0: बिग स्टार शो मधून आज आपण जाणून घेतोय फिल्म इंडस्ट्रीचे काका अर्थात राजेश खन्ना यांच्याबद्दल. आणि मी आरजी प्रगती आहेच तुमच्या सोबत. मित्रांनो, राजेश खन्ना यांचा फिल्म करिअर ते राहिलं 180 चित्रपटांचं. 128 चित्रपटात मुख्य भूमिका आणि इतर चित्रपटात त्यांनी दुय्यम भूमिका साकारल्या. राजेश खन्ना यांना सच्चा झुटा या सिनेमासाठी पहिला फिल्मफेअर पुरस्कार आणि आनंद या चित्रपटासाठी त्यांना दुसरा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्यांचा आनंद आजही आनंदित आणि प्रोत्साहित करतो. याच चित्रपटात नेक्स्ट सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचीही महत्वपूर्ण भूमिका होती.
1: पावमोशाय, जिंदगी और मौत ऊपर वाले के हाथ है, जहां पर उसे ना तो आप बदल सकते हैं ना मैं. हम सब तो रंगमंच की कठपुतलियां हैं, जिनकी डोर ऊपर वाले की उंगलियों में बंधी है. कब, कौन, कैसे उठेगा ये कोई नहीं बता सकता है. हा, हा,

बिग स्टार शो मधून आज आपण जाणून घेतोय फिल्म इंडस्ट्रीचे काका अर्थात राजेश खन्ना यांच्याबद्दल, आणि मी आरजी प्रगती आहेच तुमच्या सोबत.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहे तुमच्यासोबत आणि तुम्ही आनंद घेताय बिग स्टार शोचा आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. अशीच सदाबहार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ तेरणा ॲप डाउनलोड करायचा आहे प्ले स्टोअर ॲपवरून आणि आपल्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करायचं आहे. आजचे आपले बिग स्टार आहेत फिल्म इंडस्ट्रीचे काका अर्थात राजेश खन्ना. मंडळी, 1972 साल हे राजेश खन्ना यांच्यासाठी संमिश्र ठरलं. या सालामध्ये त्यांचे फरिश्ते, बावरची, जोरू का गुलाम, मेरे जीवनसाथी हे चित्रपट आले. यामधील ऋषिकेश मुखर्जी यांच्या निर्देशनातील बावरची हा चित्रपट सर्वाधिक पसंतीस ठरला. यानंतर शहजादा आणि अनुराग या चित्रपटांनी त्यांना 1972 मध्ये देखील सावरलं.

बिग स्टार शो मधून आज आपण जाणून घेतोय फिल्म इंडस्ट्रीचे काका अर्थात राजेश खन्ना यांच्याबद्दल. आणि मी आरजी प्रगती आहेच तुमच्या सोबत.

बिग स्टार शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेतोय राजेश खन्ना यांचा जीवन प्रवास. मंडळी, राजेश खन्ना यांच्या फिल्म करिअरचा विचार करता 1973 साली सचिन भौमिक यांचा राजा राणी, यश चोप्रा यांचा दाग, द पोएम ऑफ लव्ह या चित्रपटांचा प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल. याचबरोबर आणखीन एक महत्वपूर्ण चित्रपट आला, तो म्हणजे नमक हराम. यामध्येही त्यांनी पडदा शेअर केला, तो बिग बी यांच्यासोबत. आणि याच भूमिकेसाठी त्यांना आणखीन एक फिल्मफेअर पुरस्कारानं गौरवण्यात देखील आलं. यानंतर 1974 हे साल त्यांच्यासाठी मॅजिकल ठरलं.

बिग स्टार शो मधून आज आपण जाणून घेतोय फिल्म इंडस्ट्रीचे काका अर्थात राजेश खन्ना यांच्याबद्दल, आणि मी आरजी प्रगती आहेच तुमच्या सोबत.

वेलकम बॅक बिग स्टार शो. ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत द बिग बिग सुपरस्टार राजेश खन्ना. मंडळी, 1974 साली त्यांचे जे चित्रपट आले यामध्ये प्रामुख्यानं आपकी कसमचा उल्लेख करावाच लागेल. या चित्रपटाने त्यांना प्रस्थापित सुपरस्टारचा दर्जा मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. त्याचं दिग्दर्शन केलं होतं जे ओम प्रकाश. यानंतर त्यांचे आणखीन यादगार चित्रपट आले, यामध्ये प्रेमनगर, अविष्कार आणि शक्ती सामंत यांचा अजनबी या चित्रपटांचा उल्लेख करावा लागेल. अविष्कार साठी त्यांना सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि तो शेवटचा फिल्मफेअर ठरला. यानंतर त्यांचा आणखीन एक यादगार चित्रपट आला, तो होता मनमोहन देसाई यांचा रोटी. हा चित्रपट देखील ब्लॉकबस्टर ठरला आणि त्यांना एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेला.

बिग स्टार शो मधून आज आपण जाणून घेतोय फिल्म इंडस्ट्रीचे काका अर्थात राजेश खन्ना यांच्याबद्दल. आणि मी आरजी प्रगती आहेच तुमच्या सोबत.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आर्य प्रगती आहेच तुमच्यासोबत, आणि तुम्ही माझ्यासोबत ऐकताय बिग स्टार शो. आजचे आपले बिग स्टार आहेत फिल्म इंडस्ट्रीचे काका अर्थात राजेश खन्ना. 1975 साल संपत असतानाच राष्ट्रीय आपत्काल घोषित करण्यात आला. यानंतर भ्रष्टाचार आणि सत्तेच्या विरुद्ध लढणाऱ्या नायकाचा आणि चित्रपटांचा उगम होत होता, आणि यातच बिग बी अमिताभ बच्चन यांचा उदय याच वर्षात प्रामुख्याने झाला. यानंतर मात्र राजेश खन्ना यांना उतरती कळा लागल्याचं चित्र दिसत होतं. त्यांचा प्रेम कहाणी आणि त्याच वर्षी आलेला शोले, दीवार, प्रतिज्ञा आणि संन्यासी असे जबरदस्त चित्रपट आले. त्यामुळे या स्पर्धेत राजेश खन्ना यांचे चित्रपट मागे पडत होते आणि ते तेवढ्याच वेगात मानसिक खचीकरणात जात होते.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आणि आजचे आपले बिग स्टार आहेत द सुपर स्टार राजेश खन्ना. मंडळी, या सर्व बदलत्या समीकरणात राजेश खन्ना यांच्यासमोर लढण्याखेरीज पर्याय नव्हता. म्हणून राजेश खन्ना यांनीही अथक परिश्रमातून लढा चालूच ठेवला. यामध्ये बंदिश, कुदरत, राजपूत, अशांती, धरमकाटा आणि डिस्को डान्सर अशा चित्रपटातही त्यांनी भूमिका केल्या. 1983 साली त्यांचा निशाण आणि त्यानंतर अवतार हा चित्रपट आला जो सुपरहिट ठरला. यानंतर सौतन हा चित्रपट हिट ठरला. यातील शायद मेरे शादी का ख्याल हे गीतही गाजलं. आणि यानंतर आलेला लेख टंडन यांचा अगर तुम ना होते या चित्रपटांनी यशाची हॅट्रिक त्यांना मिळवून दिली.

बिग स्टार शो मधून आज आपण जाणून घेतोय फिल्म इंडस्ट्रीचे काका अर्थात राजेश खन्ना यांच्याबद्दल. आणि मी आरजी प्रगती आहेच तुमच्या सोबत.

वेलकम बॅक. आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहे तुमच्यासोबत आणि तुम्ही माझ्यासोबत ऐकताय बिग स्टार शो. आजचे आपले बिग स्टार खूप जास्त स्पेशल सुपरस्टार राजेश खन्ना यांच्याबद्दल आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेतोय. जसं राजेश खन्ना पडद्यावर सदैव चर्चेत राहिले तसंच ते वैयक्तिक जीवनातही. 1970 त्यांचं नाव जोडलं गेलं ते अंजू मेहंद्रू यांच्यासोबत. त्यानंतर मात्र ते अचानक चर्चेत आले ते डिंपल कपाडिया यांच्या बरोबरच्या लग्नाने. यावेळी डिंपल फक्त 15 वर्षाच्या होत्या. यानंतर 1982 कौटुंबिक विवादातून ते वेगळे झाले. त्यानंतर ट्विंकल आणि रिंकी या दोन मुली त्यांना आहेत. यानंतर 1980 त्यांचं नाव जोडलं गेलं होतं टीना मुनीम यांच्यासोबत, परंतु टीना यांच्याशी देखील त्यांचं अखेर जमलं नाही.

आरजी प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो आणि आजचे आपले बिग स्टार खूप जास्त स्पेशल फिल्म इंडस्ट्रीचे सुपरस्टार राजेश खन्ना. राजेश खन्ना यांच्या जीवनात अनेक महत्वपूर्ण योगायोग आले. यामध्ये अभिनेत्री मुमताज यांच्यासोबत त्यांचे 15 वर चित्रपट आहेत. ते सुपर डुपर हिट देखील आहेत. तसेच बासू चॅटर्जी आणि ओम प्रकाश यांच्यासोबत अनेक हिट चित्रपट त्यांनी दिले. आणि महत्वाचा योगायोग म्हणजे किशोर कुमार यांचा आवाज आणि काकांची हटके स्टाईल आणि काकांच्या अफलातून अदा, त्यामुळे त्यांच्या तोडीचा अभिनेता होणे नाही. परंतु सूर्यालाही ग्रहण त्याचप्रमाणे 1975 नंतर अमिताभ बच्चन यांचा उदय आणि काकांची उतरती कळा चटका लावून जाते. तरीही हा अभिनेता लढत राहिला. आपल्या आशीर्वाद बंगल्यावर तासन तास उभा राहून ते ईश्वरालाही प्रश्न विचारत असत.

आरजे प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो आणि आजचे आपले बिग स्टार आहेत फिल्म इंडस्ट्रीचे काका अर्थात सुपरस्टार राजेश खन्ना. राजेश खन्ना यांच्या जीवनात अनेक चढउतार आले तरी या सिताऱ्याने अनेकांना आनंदित केलं, रोमांचित केलं आणि अनेकांच्या हृदयावर राज्य देखील केलं. त्यांचा आउटलुक इंडियाने सर्वश्रेष्ठ अभिनेत्यांच्या यादीत त्यांना स्थान दिलं. काका हे एकमेव असे स्टार आहेत ज्यांना लगातार 15 हिट सिनेमे दिले, जो एक रेकॉर्ड आहे. त्यामुळं हिंदी सिनेमा आणि त्यांचं जे एकमेव वलय आहे त्यात सुपरस्टारचं पहिलं बिरुद मिळवणारा आणि अनेक फिल्मफेअर मिळवणारा आणि सतत जीवनभर संघर्ष करणारा हा एक मोठा अवलिया हिंदी सिनेमाला मिळाला, ज्याची चमक आजही चमकत आहे. म्हणून खऱ्या अर्थानं राजेश खन्ना हे खरंच आहेत बिग स्टार, या शोचे खरे मानकरी आणि रिअल सुपरस्टार.

वेळ झाली आता टाटा बाय बाय म्हणण्याची. आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेतलेला आहे सुपरस्टार राजेश खन्ना यांचा जीवन प्रवास. एका स्क्रिप्ट मध्ये खरंच राजेश खन्ना यांची गाणी घेणं सोपं नाहीये, पण तरी निवडक गाणी घेऊन हा बिग स्टार शो आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आजचा आपला बिग स्टार शो होता राजेश खन्ना यांच्यावरती. आजचा आपला शो कसा वाटला हे तुम्ही मला सांगू शकता 9970509 वरती. तर पुन्हा भेटणार आहोत नवीन बिग स्टार सोबत त्यांचा जीवन प्रवास जाणून घेण्यासाठी आपल्या रेडिओ तेरणावरती. तोपर्यंत आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCOM BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71. व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर कोपार इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव मोबाईल 82 75 92 59 00.
2: आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात माहिती ज्ञानाची खात्री आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी, भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.
1: संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन

स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. मित्रांनो, श्रोते हो, आपण जर समजा कमवत असाल म्हणजे आपल्याला जॉब असेल, आपण बिझनेस करत असाल, व्यापार करत असाल, आपली इंडस्ट्री असू शकेल किंवा आपली छोटी मोठी एखादा व्यवसाय असेल, चहाची टपरीसुद्धा असू शकेल, अशा पद्धतीनं जर आपण महिन्याला काही ना काहीतरी कमवत असाल तर आपली इच्छा नेहमी असते की आपलं घर संसार चालवून काही ना काहीतरी सेव्हिंग करावं, जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये त्याचा उपयोग होऊ शकेल, त्या धनाचा उपयोग होऊ शकेल, अशी प्रत्येकाची इच्छा असते. आणि त्या दृष्टिकोनातून ते प्रयत्न पण करत असतात. बऱ्याच वेळेस ते बँकेमध्ये अकाउंट काढतात, सेव्हिंग अकाउंट काढतात, महिन्याला काहीतरी पैसे ठेवतात किंवा कुठेतरी फिक्स्ड डिपॉझिट ठेवतात किंवा असं बरंचसं काही काही करतात. किंवा आजकाल सोशल मीडियाच्या जमान्यामुळे, बाकीच्या सगळ्या गोष्टीमुळे असंही ऐकण्यात येते की म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा, SIP काढा, शेअर मार्केटमध्ये गुंतवा, अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्या कानावर पडतात. तेव्हा आज आपण थोडंसं प्राथमिक स्वरूपामध्ये, कारण हे क्षेत्र खूप फास्ट आहे, याच्यामध्ये खूप आपल्याला माहिती घ्यावी लागते, पण आपण प्राथमिक स्तरावर चर्चा करणार आहोत की आपल्याला इन्व्हेस्टमेंट नेमकी करता येऊ शकते का, त्याच्यासाठी खूपच पैसे कमावं लागतात का, किंवा नेमकं काय असतं, असे जे जनरल आपले क्वेश्चन्स असणार आहेत, प्रश्न पडणार आहेत, त्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे श्री रोहित पडवळे यांना. ते मूळतः उपळ्याचे आहेत, पण त्यांचं इंजिनिअरिंग जे आहे ते MGM इंजिनिअरिंग कॉलेज संभाजीनगर इथे झालेलं आहे, ENTC मधून 2013 साली. सध्या ते म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर अशा पद्धतीनं कार्य करतात, आणि स्वतःचं बिझनेस प्रोफाईल आहे, आणि धाराशिव बेसमधून ते हे सगळं काम करतात, पण ऑल ओव्हर इंडिया, ते कुठेही पॅन इंडियामध्ये ते त्यांची ही सर्व्हिस देऊ शकतात. तर अशा पद्धतीनं रोहित पडवळे यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. रोहित, मी तुमचं स्वागत करतो.
2: थँक्यू सर.
1: तर रोहित, जसं मी आत्ता एक छोटंसं इंट्रोडक्शन करून दिलं, त्यातल्या त्यात इन्व्हेस्टमेंट हा भाग सगळ्यात महत्त्वाचा येतो. तर मला सगळ्यात अगोदर तर हे सांगा की इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे नेमकं काय?
2: मुळात ना सर, इन्व्हेस्टमेंट म्हणजे की ॲक्च्युली आपण जे काही अर्निंग पैसे कमवतो, मग ती स्वतः माणूस कमवतो, चिल्ड्रन्स काही स्कॉलरशिप असतात त्यांना मिळतात, त्या गृहिणीने काही पैसे साठवलेले असतात, हे काय करतो आपण की पहिल्यांदा सेव्हिंग करायला शिकतो.
1: म्हणजे आपण आपल्या आयुष्यात,
2: हा सर, म्हणजे आपण आपल्या आयुष्यात काय करतो की काटकसर करायला सुरुवात करतो. काटकसर करतो म्हणजे आहे ते आपल्याला जे पैसे आहेत आपल्याकडे त्याच्यामध्ये आपण भागून आपल्याकडे शिल्लक कशी रक्कम राहील म्हणजे सेव्हिंग करायला शिकतो. पण सेव्हिंग केल्यानं पैसा वाढत नाही, पण त्याला अजून एक असा क्लॉज आहे की सेव्हिंग केल्याशिवाय राहिलेला पैसा इन्व्हेस्ट पण करता येत नाही. सेव्हिंग केलेला पैसा हा ग्रोथ राहिला पाहिजे, ग्रोईंग स्टेजमध्ये राहिला पाहिजे, म्हणजे तो वाढला पाहिजे. जसं की एखाद्या गृहिणीला
1: सेव्हिंग वेगळं, इन्व्हेस्टमेंट वेगळं,
2: येस सर. पण सेव्हिंग असल्याशिवाय इन्व्हेस्टमेंट करता येत नाही, हा त्याचा प्राथमिक रोल आहे. समजा आपण एका गृहिणीला उदाहरण घेऊ, गृहिणी सर्व आपण सर्वांच्या घरी असतात. गृहिणीला पैसे आपण जर महिन्याकाठी 1000 रुपये दिले काय खर्च न करता, त्यातून तिला तिने घर खर्च भागून 1500 रुपये तिच्याकडे शिल्लक राहिले. ती पैसे काय करते, सेव्हिंग ती काही डब्यामध्ये ठेवेल, काही तिचं
1: बचत गटात टाकेल, बँकेत टाकेल,
2: कशाल किंवा FD करेल काय असेल ते, मग त्याच्यामध्ये त्यांना रिटर्न्स किती येतील? साधारण आता जर पाहिलं तर फिक्स डिपॉझिटचा बँकिंगचा रेट जो पाहिला तो 5-7% रेट आहे त्या तुलनेनं. पण त्याच्याच अपोजिट जर आपण पाहिलं की वाढत्या काळानुसार वाढती जी महागाई आहे ती 6-6.5% आहे आज भारत देशामध्ये. मग आपण जेव्हा सेव्हिंग केलेले पैसे जेव्हा इन्व्हेस्ट करण्याचा विचार करतो तेव्हा आपण हा प्राथमिक विचार केला पाहिजे की आपण सेव्ह केलेले पैसे हे जे वाढत्या महागाईला जो दर आहे त्या दरापेक्षा जास्त पटीने वाढले तर ते आपल्याला प्रॉफिटेबल राहतील. मग त्या काळात आपल्या पैशाची ग्रोथ होते ही याचा आपल्याला अंदाज काढता येईल. त्यासाठी आपण सुरुवातीला सेव्हिंग केली पाहिजे आणि मग इन्व्हेस्टमेंटचा विचार केला पाहिजे.
1: बरं, म्हणजे सगळ्यात प्रायमरी स्टेज तर सेव्हिंगची आहे.
2: येस सर, डेफिनेटली.
1: ठीक आहे, आता मग माझ्यासारखा व्यक्ती असं म्हणू शकतो की अरे तुम्ही काय सेव्हिंगचा विषय सांगताय, जेवढी माझी महिन्याला पगार येते किंवा जेवढं मी कमावतो तेवढं तर सगळं माझं घर खर्चातच जातं.
2: हां, याच्यासाठीच काय पाहिजे सर की आपल्याला ना आपल्या आयुष्यामध्ये एक फायनान्शियल ॲडवायझर पाहिजे. फायनान्शियल ॲडवायझरची गरज काय आहे की फायनान्शियल ॲडवायझर तुमचा प्रॉपर फायनान्शियल प्लॅन बनवून देतो. की सपोज की तुमच्याकडे जी अमाऊंट आहे, तुमची जी सॅलरी येते, तुमच्याकडे इतरत्र काही सेव्हिंग अमाऊंट असते, ती अशा पद्धतीने इन्व्हेस्ट केली पाहिजे की त्याचा तुम्हाला बेनिफिट भेटला पाहिजे भविष्यामध्ये, आणि महागाईपेक्षा जास्त रेटनं तुम्हाला ती रिटर्न मिळले पाहिजेत. पण यासाठी कसं आहे की आपण इंडिव्हिज्युअल लेवलवर आपलं प्रायमरी गोल काय असतो की माझा अर्निंग सोर्स पाहिजे, मला मंथली सॅलरी किंवा माझ्या व्यवसायातून जे उत्पन्न मिळतं त्याच्यावर आपला प्रायमरी फोकस असतो. मग आपण एखादा फायनान्शियल कन्सल्ट केला तर तो सांगू शकतो की तुम्ही तुमच्या व्यवसाय करता इतके अमाऊंट इतके पर्सेंट करू शकता, तुम्ही तुमच्या मुलाच्या शिक्षणाकरता एवढे पैसे करू शकता, तुम्ही तुमच्या इमर्जन्सी फंड एक म्हणतात आपल्याकडे तो एक त्या एक फंडच्या आपल्याकडे. मी तर म्हणतो की सर्व लोकांनी अत्यावश्यक बाब आहे या गोष्टीकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायला पाहिजे. इमर्जन्सी फंड असा आहे की या फंड जसा आता आपण रिसेंटमध्ये पाहिलं की कोविडसारखा आजार आला, यामध्ये लोकांकडे इमर्जन्सी हा फंड नव्हता. म्हणजे ॲक्च्युली पाहायला गेलं तर लोकांना याची अवेअरनेसच नाही की का केला पाहिजे, कशासाठी केला पाहिजे, तो आस्तो किती केला पाहिजे या गोष्टीची. कोविडसारखा असा मोठा आजार किंवा काही दुर्घटना झाली तर आपल्याकडे काही सेव्हिंग जी आहे जे आपण इमर्जन्सी फंडमध्ये ठेवतो, जेणेकरून आपण जे इन्व्हेस्ट केलेले पैसे असतील, जसे की एफडीत काही लोकांनी गुंतवले असतील, काही लोकांनी गोल्डमध्ये केले असतील, काही लोकांनी म्युच्युअल फंडमध्ये केले असतील, काही लोकांनी शेअर्समध्ये केले असतील, ज्या इन्व्हेस्टमेंट पॉलिसी आहेत त्या ब्रेक करायची आपल्याला वेळ येऊ नये.
1: बरोबर.
2: जे की लॉंग टर्ममध्ये जे आपल्याला मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीवर प्रचंड परतवा देतात.
1: बरोबर.
2: अशा योजनेवरती.
1: अच्छा, मग आपण थोडंसं अजून एक स्टेप पुढे गेलो, पण अजून मी थोडंसं बॅक स्टेपला येतो की ठीक आहे, तुम्ही म्हटलात की काही ना काहीतरी फायनान्शियल ॲडवायझरच्या माध्यमातून तुम्ही तुमचं रकमेचं ठरवू शकता. मी म्हणतो माझे महिन्याला 2-3 हजार रुपये शिल्लक राहतात आणि मी कशाला ते इन्व्हेस्ट करत बसू, त्यासाठी तर महिन्याला 10-15-20-25-50 हजार रुपये पाहिजे इन्व्हेस्ट करायला.
2: नाही नाही सर, हा आपल्याकडे एक फार मोठा गैरसमज आहे. आता आपण सध्या TV वरती IPLचा आता सीझन चालू आहे, त्याच्यावरती सध्या आपण पाहिलं किंवा TV सिरियलमध्ये जरी पाहिलं तुम्ही तर म्युच्युअल फंड्सही हे MFI म्हणजे असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड असोसिएशन हे सध्या मार्केटिंग करते आणि लोकांना इन्व्हेस्टरला अवेअरनेस करते की आपण आपल्यामध्ये जे आहे ना इन्व्हेस्टिंगच्या बाबतीत फार मोठे गैरसमज आहेत की इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी खूप मोठी अमाऊंट लागते, त्यासाठी खूप मोठी प्रोसिजर करावं लागते. हे मीत आहे. तुम्ही म्युच्युअल फंड असे आहे की आता तर SEBI असा नियम आणत आहे की तुम्ही 100 रुपयापेक्षा पासून ते 1 कोटीपर्यंत तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकतात, त्याला असं काही बंधन नाही. आणि त्यासाठी तुम्ही जॉबच केला पाहिजे, तुम्ही गृहिणी आहेत म्हणून तुम्ही करू शकत नाही, असली कोणतीही कंडिशन त्याकरिता नाही. इन्व्हेस्टमेंट जर स्टार्ट करायची असेल तर सुरुवातीच्या काळात फक्त आपल्याला SEBI च्या नियमांतर्गत पाहिलं तर फक्त आपल्याला आपलं पॅन कार्ड पाहिजे, आधार कार्ड पाहिजे, बँकेमध्ये खातं पाहिजे, याच फक्त आपल्याला सुविधा लागतात इन्व्हेस्टमेंट सुरू करण्यासाठी.
1: ठीक आहे. तर मित्रांनो, आपण जे चर्चा करत आहोत ते श्री रोहित पडवळे यांच्याशी. ते मूळतः उपड्याचे आहेत, सध्या धाराशिवमध्येच त्यांचा बेस आहे आणि त्यांचं MGM इंजिनिअरिंग कॉलेज संभाजीनगर येथून ENTC या याच्यामध्ये 2013 साली ते पासआउट झाले आहेत, पण सध्या मात्र ते म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणून त्यांचा बिझनेस प्रोफाईल आहे आणि त्याच्यामध्ये काम करत आहेत. आता प्रश्न येतो, ठीक आहे, मग आता इन्व्हेस्टमेंटचे तर भरपूर स्ट्रीम असू शकतात. मला सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करता येऊ शकतं, मला प्लॉटिंगमध्ये इन्व्हेस्टमेंट करता येऊ शकतं, मी म्हणजे एनिथिंग करू शकतो. समजा एखादं घर घेऊ शकतो, एखादी प्रॉपर्टी घेऊ शकतो, बँकेमध्ये मी सेव्हिंगला ठेवू शकतो, असं काहीही करू शकतो. मग म्युच्युअल फंड SIP हे सारखं जास्तीत जास्त कानावर का पडत आहे सध्या?
2: हां, म्युच्युअल फंड ही अशी कन्सेप्ट आहे की सर शेअर बाजार गुंतवणुकीदाराला याच्याबद्दल बऱ्याच जणांना माहिती असेल. शेअर बाजारामध्ये काही कंपन्या असतात, लिस्टेड कंपन्या, त्याच्या शेअर्सची म्हणजे त्याच्यातल्या हिस्सेची दररोज खरेदी विक्री होते. म्युच्युअल फंड हे असं टास्क असतं की त्याच्यामध्ये व्हेरियस टाईप्स असतात. म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला म्युच्युअल फंड इन द सेन्स कसं आहे की बास्केट आहे, त्याच्यामध्ये बरेचसे असे प्रोडक्ट आहेत. त्यामध्ये इक्विटी ओरिएंटेड आहे, डेट ओरिएंटेड आहेत, तुम्हाला गोल्ड ओरिएंटेड आहे, तुम्हाला गव्हर्नमेंट ओरिएंटेड ट्रेजरी आहेत, असे भरपूर सारे प्रोडक्ट आहेत. मग याच्यामध्ये काय होतं की म्युच्युअल फंड इन द सेन्स काय करतो की इक्विटी ओरिएंटेड शेअर्समध्ये काय होतात की ज्या लिस्टेड कंपन्या आहेत त्या कंपन्यामध्ये एखाद्या पर्टिक्युलर AMC, सपोज की SBI एक म्युच्युअल फंडची कंपनी आहे, बँक वेगळी आणि म्युच्युअल फंड वेगळं, हे दोन डिफरंट ॲसेट्स आहेत. म्युच्युअल फंड काय करतात की ज्या कंपन्या आहेत सर्टन, की आपण पकडलं की Nifty 50 एक म्हणजे 50 कंपन्यांचा एक ग्रुप असतो जो नॅशनल स्टॉक एक्सचेंजवरती लिस्टेड असतात, त्या कंपन्यांना एक लार्ज कॅप कंपन्या म्हणतात. लार्ज कॅप कंपन्यांचा एक फंड असतो जो वेगवेगळ्या एएमसीकडे असतो, जसं की ICICI, SBI वगैरे किंवा कोटक, निपॉन इंडिया ह्या रेप्युटेड कंपन्या आहेत. तसं आपण एक उदाहरणासाठी आपण एक SBI म्युच्युअल फंडची एक कंपनी घेऊ, त्याच्यामध्ये एक फंड इक्विटी ओरिएंटेड, त्याच्यामध्ये लार्ज कॅप ओरिएंटेड. त्या लार्ज कॅपमध्ये कसं असतात की ज्या निफ्टी 50 50 कंपन्या असतात, त्या निफ्टी 50 कंपन्यांमध्ये सिलेक्टेड 20-25 अशा कंपन्या, त्या कंपन्याच्या लिस्टेड शेअरमध्ये ह्या म्युच्युअल फंड SBI म्युच्युअल फंड आहेत, तो स्वतःच्या फंडमध्ये ते अमाऊंट टाकतात. याची ट्रान्सपरन्सी अशी आहे, काही लोकांना असं वाटतं मी की म्युच्युअल फंडमध्ये ट्रान्सपरन्सी नाही, पण आपल्या वतीनं आपण फक्त त्या शेअर्सचे अमाऊंट आपण गुंतवणूक करतो, पण आपल्या वतीनं ते शेअर्स घेण्याचं किंवा ते ट्रेडिंग करण्याचं काम हे म्युच्युअल फंडमधले जे फायनान्शियल एक्सपर्ट आहेत SBI ते आपल्या वतीने करतात, आपण फक्त त्यामध्ये गुंतवणूक करतो सर.
1: अच्छा, मग आता हे बऱ्याच वेळेस असं ऐकण्यात येतं, म्हणजे लेटर ऑन आपण त्याच्यावर थोडंसं डिस्कशन करूयात, पण मी पैसे एखाद्या ठिकाणी टाकले बुडतील मग काय करायचं?
2: हां, हे बरं झालं सर तुम्ही हा प्रश्न विचारला, खूप जणांच्या मध्ये हा गैरसमज पण आहे
1: की शेअर मार्केटमध्ये पैसे टाकले बुडाले. आता तुम्ही म्युच्युअल फंड असा जरी शब्द वापरला असेल, SIP, शेवटी ते शेअर मार्केटमध्येच चाललंय.
2: बरोबर
1: आहे. मग मी आज 1000 रुपये, 10000 रुपये, 1,00,000 रुपये गुंतवले, 2-3 वर्षानंतर त्या 1,00,001 रुपये पण राहिले आणि संपला विषय.
2: बरोबर आहे सर तुमचं म्हणणं ते, पण हा या ज्या गोष्टी, आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो सर. 1990 जसं शेअर बाजार हा प्रॉपरली NSE वर्किंग आहे, अजूनपर्यंत टोटल 44 AMC कंपन्या आहेत म्युच्युअल फंडच्या ओरिएंटेड. अजूनपर्यंत एकाही कंपनीचा एकही फंड बंद पडलेला नाही. पतसंस्थेमध्ये जसं पैसे काही लोक ठेवतात, पतसंस्था काही घोटाळे होतात किंवा काही कारणांनी बंद पडतात, दिवाळखोरी निघतात, तसा हा प्रकार इथं होत नाही. म्युच्युअल फंड जे आहे या फंडवरती टोटल SEBI, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचं टोटल कंट्रोल असतं. याच्यावरती कुठल्याही गोष्टींमध्ये कसलेही जरी घोळ किंवा कसलेही मॅल प्रॅक्टिसेस किंवा ऑपरेटिंग दिसलं तर त्याच्यावरती SEBI ॲक्शन घेते. आणि याच्याही पलीकड इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड हा SEBI मेंटेन केलेला आहे, ज्या AMC प्रत्येक AMC जबाबदारी दिलेला असतो, त्यामुळे इथे आपण गुंतवून केलेला पैसा सुरक्षित असतो. आणि प्रत्येक AMC वाईज तुम्ही ज्या फंडमध्ये तुमची गुंतवणूक असते त्या गुंतवणुकीचा दरमहा तुम्हाला तुमच्या रजिस्टर ईमेल ॲड्रेसवरती तुमच्या पोर्टफोलिओची व्हॅल्यू हे तुम्हाला कळवली जाते.
1: बरं, आता तुम्ही एक स्वतः डिस्ट्रीब्युटर आहात, म्हणजे रोहित पडवळ यांच्याशी जे आपण चर्चा करत आहोत ते स्वतः म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहेत, तर मग तुमचीच मदत घ्यावी लागते का आम्ही स्वतः पण करू शकतो असं काही?
2: म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे दोन प्रकार आहेत, त्याच्यामध्ये फंडमध्ये दोन प्रकार येतात सर. एक डायरेक्ट फंड असतो आणि एक रेग्युलर फंड असतो. डायरेक्ट फंडमध्ये असं असतं की स्वतः इन्व्हेस्टर अवेअर आहे, त्याला कोणाच्याही मार्गदर्शनाची सल्ल्याची गरज नाही,
1: तो करू शकतो,
2: तर तो स्वतःच्या रिस्कवरती करू शकतो. जर ॲडवायझरच्या याच्यामध्ये गेला तर तो तुम्हाला रेग्युलर फंड देतो, तुमचा पोर्टफोलिओ मॅनेज करतो, तुम्हाला इन्व्हेस्टमेंट कशी केली पाहिजे, काय केली पाहिजे, कोणत्या फंडमध्ये पैसे टाकले पाहिजे, तुमचं फंड गोल ओरिएंटेड पाहिजे, त्याला त्याची ग्रोथ कशी आहे, फंड परफॉर्म होत नसतील तर त्याला स्विच कधी केले पाहिजे, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत जो तो तुम्हाला हे करतो. इनकेस इन्व्हेस्टरचा जर डेथ झाली, आपण शब्द म्हणतो की तो
1: बरोबर
2: एक्सपायर झाली या दोन्ही, तर त्या केसमध्ये सध्या तुम्हाला ॲडवायझर तुमचे फंड हे नॉमिनेटीला पूर्ण बेनिफिशियरी ट्रान्सफर करतो, त्याच्यातून रिटर्न्स कधी सेल केले पाहिजे युनिट म्युच्युअल फंडचे, कधी होल्ड ठेवले पाहिजेत याबद्दलची सर्व माहिती देतो. म्हणजे बेटर वे मला असं वाटतं की इंडिव्हिज्युअल ह्या गोष्टी असतात,
1: त्याच्यासाठी आम्हाला काही फी द्यावी लागते का?
2: नाही, म्हणजे फायनान्शियल ॲडवायझर तुम्हाला जेव्हा कन्सल्ट करतो तो तुमच्याकडून एकही रुपया चार्ज केला जात नाही. समजा तुम्ही 1000 रुपयाची 100 रुपयाची तुम्ही SIP केली म्युच्युअल फंडमध्ये, तर तुमची गुंतवणूक ही 100 रुपयेच दाखवणार, फक्त गव्हर्नमेंट ट्रान्झॅक्शन सिक्युरिटी चार्ज जो 0.5 पैसे 10 पैसे जे काही असेल ते फक्त डिडक्शन होईल, तुमच्याकडून कुठल्याही कमिशन किंवा चार्ज केलं जात नाही. ॲडवायझरला किंवा फायनान्शियल जो लिटरसी करणारा आहे, जो अवेअरनेस आहे, त्याला फक्त हे कमिशन किंवा जी ट्रेल म्हणतात आपल्या भाषेत म्युच्युअल फंडच्या भाषेमध्ये, ती ट्रेल ज्या AMC म्हणजे जे ॲसेट मॅनेजमेंट कंपनी किंवा ज्या फंडमध्ये गुंतवणूक केली आहे, समजा SBI, ICICI, निपॉन इंडिया, पराग पारिक, फ्लेक्झी कॅप असे फंड आहेत, त्यांची जी पॅरेंट कंपनी आहे, जसं की पराग पारिक आता एक कंपनी आहे, तर त्या कंपनीकडून इन्व्हेस्टमेंट केल्याबद्दल त्यांच्याकडून ब्रोकरेज किंवा ट्रेल कमिशन मिळतं. इन्व्हेस्टरच्या पैशामध्ये कुठेही काही केलं जात नाही.
1: अच्छा,
2: त्याचे सर्व पैसे इन्व्हेस्टर राहतात.
1: वा, आता सगळ्यात आता एक मोठी गोष्ट येते. ठीक आहे, तुम्ही हे सांगितलं, आता ही तुमची मुलाखत किंवा तुमचं जे गायडन्स आहे ते बरेच जण ऐकायले, मग त्याच्यामध्ये काही आत्ता न्यू कॉलेजमधून बाहेर पडलेली मुलं असतील जे की नोकरीच्या शोधात असतील, काही जण आत्ता 6 महिन्यापूर्वी वर्षापूर्वी नोकरी लागली असतील किंवा स्वतःचा बिझनेस स्टार्ट केलेला असेल आणि काही ना काहीतरी महिन्याला समजा पैसे कमवतात, काही मिडल एजमधले पण आहेत 35-40 आणि काही समजा 50 एजचे पण आहेत, कोण इन्व्हेस्ट करू शकतो?
2: प्रत्येक एजचा प्रत्येक वयाचा व्यक्ती याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. यासाठी तुम्ही जॉबला असलं पाहिजे, तुमच्याकडे फार पुष्कळ पैसा पाहिजे, तुम्ही गर्भश्रीमंत पाहिजे असं काही नाही. याच्यामध्ये तुम्ही दरमहा 100 रुपयापासून इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता. आपल्या घरातली राहणारी गृहिणी सध्या डब्यात पैसे ठेवण्यापेक्षा किंवा कुठं साचवून पैसे ठेवण्यापेक्षा मी असं म्हणतो की म्युच्युअल फंडमध्ये SIP केलं तर तुम्हाला प्रचंड रिटर्न मिळतात. आपण एक नोटबंदीचा मागचा काळ पाहिला असेल सर, त्यामध्ये भरपूर लोकांनी आता काही आपल्या आजींनी वगैरे काही पैसे ज्यावेळेस त्यांना दिले असतील तेव्हा त्यांनी साठवून ठेवले की बाबा मी नातवासाठी देईल काय करेल, पण नोटबंदीमुळे ते पैसे असे झाले की
1: बाहेर निघाले ते सगळे,
2: काही पैसे निघाले, काहींना आपल्या आजीने साठवून ठेवले पैसे माहितीच नाही, काही जणांना ती रक्कम कुठे आहे ती माहीत नाही. आणि कसं आहे की जसे जसे वर्ष जातात वर्षामागून वर्ष पैशाची व्हॅल्यू ही कमी होत जाते इन्फ्लेशनमुळे. जसं आपण पाहायला गेले की आजच्या 1 करोडची किंमत 20 वर्षानं पाहिली तर ही 25 लाखाच्या आत्ताच्या इक्वेलंट होते.
1: बरोबर
2: का? तर ही महागाई रेट वाढते.
1: बरोबर,
2: महागाई वाढते म्हणजे काय होते की पैशाचं मूल्य कमी होत जातं. या केसमध्ये काय की आपण जी गुंतवणूक करतो ती आपली गुंतवणूक महागाईच्या दरापेक्षा जास्त असली तर त्यातून मिळणारा परतावा आपण चांगला मिळतो, जेणेकरून आपला मनी ग्रोईंग असतो. पण सेव्हिंग आपण जे ठेवतो त्याच्यामध्ये आपले पैसे आपण आजही डब्यात 1000 रुपये ठेवले आणि 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर पहिले तर ते 1000 रुपयेच मिळणार आहेत, त्याच्यामध्ये ग्रोथच नाही आपल्याला.
1: तर मित्रांनो, परत एकदा आठवण करून देतो, आपण जी चर्चा करत आहोत ते श्री रोहित पडवळे यांच्याशी. MGM संभाजीनगर येथून त्यांनी इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं, पण सध्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणून धाराशिवमध्ये कार्यरत आहेत. जसं की आत्ता तुम्ही म्हटलात की ठीक आहे, एजचं लिमिट नाही आहे, कधी पण करू शकता, बाकी सगळा विषय आहे तुम्ही 100 रुपयापासून सुरुवात करा. आम्ही एक जाहिरात कुठे सोशल मीडिया असेल काय असेल बऱ्याच ठिकाणून ऐकतो की तुम्ही महिन्याला 5000-10000 रुपये इन्व्हेस्ट करा आणि 10 वर्षानंतर 1 कोटी घ्या, काय असतो विषय? तर
2: नाही सर, हे कसं आहे की इन्व्हेस्टरने आणि मी लोकांना पण हे सांगतो की जास्त परतवा किंवा जास्त रिटर्न मिळण्याच्या नादामध्ये फसवणूक फार मोठ्या प्रमाणात होते. कारण माणूस हा सवयीचा गुलाम आहे, जिथं सर्वात जास्त रिटर्न मिळतात आपण तिथे जातो आणि जिथं सर्वात जास्त डिस्काउंट आहे तिथं पण आपण जातो. ह्या दोन गोष्टी फार मॅटर करतात आपल्या लाईफमध्ये,
1: ह्याच्यामध्ये फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते प्रोबॅबिलिटी.
2: आता आम्ही म्युच्युअल फंडमध्ये लोकांना सांगतो की सर्वसाधारण आम्हाला पण सेवेचे रेस्ट्रिक्शन आहेत की तुम्ही सर्वसाधारण 12% रिटर्न्स प्री अज्यूम करून सांगू शकता जे की खात्रीदायक नसतात. ह्या यामध्ये जो मिळणारा परतवा आहे तो मार्केट, शेअर मार्केट, भारतीय मार्केट ज्या प्रकारे त्याचा परफॉर्मन्स राहील त्याच्या पटीनं मिळणार. जर मार्केट खूप चांगल्या गतीनं, आता सध्या मागच्या 2-3 वर्षापासून मार्केट फार चांगल्या गतीनं परफॉर्म करत आहे, खूप चांगल्या पद्धतीनं वाढत आहे, त्यामध्ये लोकांना फार चांगल्या पटीनं रिटर्न मिळत आहेत. पण कोविडसारखा वर्स्ट काळामध्ये मार्केट पडतं सध्या, त्यामध्ये रिटर्न्स पद्या कमी येतात. पण म्युच्युअल फंडचा फायदा शेअरपेक्षा बेनिफिशियल असं आहे की सर, आपण एखाद्या कंपनीचे शेअर घेतो, सपोज की आपण टाटा मोटर्सचा शेअर घेतला, तो आपण एक समजा 1000 रुपयाला आहे आपण पकडू, मार्केट पडलो तो समजा 800 रुपयापर्यंत आला. पण म्युच्युअल फंडमध्ये काय होतं सर, आपण एक म्युच्युअल फंड घेतलो त्यामध्ये साधारण 20-25 कंपन्या असतात मिनिमम कमीत कमी. मग आपला जेव्हा मार्केट पडतं तेव्हा शेअर डायरेक्ट 200 रुपयापर्यंत खाली पडला, पण म्युच्युअल फंडवर तेवढा मोठा इफेक्ट पडत नाही, साधारण 1-2 रुपयाचा फरक पडतो. का? तर आपली मल्टिपल कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट राहते, त्याच्यामुळे मार्केट पडतं तेव्हा एक कंपनी नाही बाकी कंपन्या पण आहेत ज्या कुठंतरी अप्स अँड डाऊन्स असतात, त्याच्यामुळे तो ॲग्रिगेट होऊन आपला लॉस कमी होतो. आणि म्युच्युअल फंडमध्ये काय बेनिफिट आहे की तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे त्याची गुंतवणुकीची चक्रवाढ पद्धतीने बेनिफिट मिळतं. आजपर्यंत आपण चक्रवाढ पद्धतीनं EMI भरून हप्ते भरून घर घेत आलेलं आहे, पण चक्रवाढ पद्धतीचा आपण बेनिफिटच नाही घेतलं. म्हणजे सांगायचं एक उदाहरण तुम्हाला सांगायचं सांगतो सर, की माझे एक क्लायंट होते, म्हणजे अगोदर ते दुसरीकडे होते पण त्यांचा अनुभव मला त्यांनी शेअर केला. त्यांनी 1000 रुपयाची SIP 2000 साली चालू केली. ते सिनियर आहेत फार, 75 वर्ष वय आहे सध्या त्यांचं, फार बिझनेसमॅन प्रोफाईल आहे त्यांची. 1000 रुपयाची त्यांना त्यावेळेस नातू झाला म्हणून त्यांनी 1000 रुपयाची SIP चालू केली होती निपॉन इंडिया फंडमध्ये. ती SIP आजपर्यंत त्यांची चालू आहे 25-26 वर्ष होत आले तेव्हा. 1000 SIP त्यांची दर महिन्याला इन्व्हेस्टमेंट करतात, म्हणजे वर्षाला झाले 12000 रुपये. आपण साधारण 25 वर्ष पकडू, आता साधारण 25 वर्षाचे झाले 3 लाख रुपये, पण आज त्यांचे फंडची करंट पोर्टफोलिओ व्हॅल्यू ही 95 लाखापेक्षा जास्त दाखवते.
1: अरे बाप रे, क्या बात.
2: पण ह्याच्यामध्ये कसं आहे सर, की जितकं तुम्ही जास्त ड्युरेशन देचाल तितक्या पटीनं तो चक्रवाढ पद्धतीनं त्या अमाऊंटवर अमाऊंट वाढत जाते. आता उद्या जर मार्केट जरी पडलं, मार्केट परफॉर्म नाही केलं, तर त्यांचे अमाऊंट काय डायरेक्ट 3 लाखाहून 0 नाही होणार.
1: ओके,
2: त्यांचे अमाऊंट त्या 95 लाखातून 90 लाख 85 लाखावर येणार. पण शेअरच्या बाबतीत काय होतं की आपण जे 1000 रुपयाला शेअर्स घेतलेला असतो तो डायरेक्ट 800 वर येणार,
1: तो 800 राहणार
2: इन्व्हेस्टमेंट. म्हणजे जी आपली 1000 ची 1500 झाली ती तू डायरेक्ट 800 आल्यामुळे तो आपला लॉस मध्ये दाखवतो. पण म्युच्युअल फंड मध्ये तसं होत नाही, कारण तुमचा दररोज तुमचा गेन येणार आहे. आणि हे बेनिफिटची मजा कधी येते तुम्हाला म्युच्युअल फंडच्या, की तुम्ही जेव्हा जितका जास्त ड्युरेशन जास्त तेवढं जास्त, म्हणजे जेवढं तुम्ही तरुण असताल जेवढ्या लवकर तुम्ही इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक करायला सुरुवात करताल तितका तुम्हाला प्रचंड आणि लवकर फायदा मिळतो.
1: क्या बात आहे. म्हणजे खरं तर रोहितजी तुम्ही जे सांगताय ते थोडंसं आय ओपनिंग असं वाटत आहे, की कुठे चुकलं ते, अरे आपण त्यावेळेस सुरू केलं असतं तर बरं झालं असतं, अरे मी असं त्यावेळेस सुरू केलं. असे जे म्हणणारे लोक आहेत त्यांनी काय करायला पाहिजे, म्हणजे आता मी 20 वर्षापूर्वी सुरू केलं असतं तर बरं झालं असतं, 30 वर्षापूर्वी सुरू केलं असतं तर बरं झालं असतं, आता माझी कमवण्याची क्षमताच किती राहिलेली, यापुढचे 5 वर्ष राहिले, 10 वर्ष राहिले, अशा लोकांनी काय करावं.
2: मी सोपं सांगतो सर, म्युच्युअल फंडमध्ये आपण प्रकार ऐकला असेल की SIP करा खूप ऐकतात. SIP म्हणजे काय, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, हे त्याचा लॉंग फॉर्म. जसं आपण कुठलंही लोन काढतो तेव्हा EMI असतो, EMI दर महिन्याला भरतो, तशाच प्रकारे इकडे SIP असतं, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. तो तुम्ही कोणत्याही वयात कधीही चालू करू शकता. त्यासाठी मार्केटने चांगलं परफॉर्म केलं पाहिजे, मार्केट पडल्यावर मी पैसे टाकतो या गोष्टीचा मॅटर काहीच करत नाही. तुम्ही सुरुवात करणं फार महत्वाचं आहे, मग तुम्ही कोणत्याही दिवशी कोणत्याही एजमध्ये आणि कधीही करू शकता, त्याला कसलंही बंधन नाही. सुरुवात करणं महत्वाचं, आणि सुरुवात केली की तुम्ही संयम बाळगला पाहिजे. त्यासाठी आम्ही म्हणतो की तुम्हाला फायनान्शियल ॲडवायझर का पाहिजे, की तो तुम्हाला सांगतो की नाही सर थांबलं पाहिजे, तुमचे रिटर्न्स वाढतात, आज मार्केट जरी पडलं तर तुम्ही कंटिन्यू करा. कारण कसं असतं, म्युच्युअल फंडमध्ये काय असतं की तुम्हाला युनिट्स मिळतात, ज्या तुम्ही SIP किंवा मोठ्या प्रमाणात अमाऊंट टाकता त्यामध्ये, जे युनिट्स असतात त्याला नेट ॲसेट व्हॅल्यू म्हणतात. ते युनिट मिळतात तुम्हाला, त्या युनिटला एक व्हॅल्यू असते. जसं आपण सोनं म्हणतो, सोन्यामध्ये कसं असतं, 1 ग्राम 1 तोळा हे जसं मोजमाप आहे, तसं त्यात युनिट असतात. त्याची किंमत हे शेअर मार्केटमध्ये जे फंड आपले मॅनेजर असतात, स्पेशलिस्ट असतात, त्या शेअर्सची जे शेअर त्या फंडमध्ये आहेत त्याची दररोज ट्रेडिंग करून आपण गुंतवलेल्या सर्व जे ऑल ओव्हर इंडियामध्ये इन्व्हेस्टर आहेत त्यांच्या अमाऊंटची दररोज बाय आणि सेल करतात त्या शेअरची, त्याच्यावरचा जो नफा आहे त्यातून आपला तो आपल्या ह्याच्यावरती NAV व्हॅल्यू डिसाइड होते आणि ती NAV व्हॅल्यू वाढत असते, त्याच्यानुसार मग आपलं पोर्टफोलिओची व्हॅल्यू इन्क्रीज होते. आता याच्यात काय होतं, जे लहान एजमध्ये आहेत, जे 20s आहेत, ते इनिशियल स्टेजमध्ये आता 100, 500, 1000 जी त्यांची कॅपेबल आहे, जे आता आपल्या इथे 13 इंजिनिअरिंग कॉलेजला सध्या जे विद्यार्थी शिकत आहेत, तो विद्यार्थी सध्या फक्त आवश्यक काय आहे त्याच्याकडे, की त्याला 18 वर्ष पूर्ण पाहिजेत आणि त्याच्याकडे पॅन कार्ड हवं आहे.
1: ओके,
2: तो सध्या 100 रुपये प्रति महिन्याप्रमाणे स्वतःची SIP सुरू करतो, करू शकतो. आणि ती SIP ही चालू केल्यानंतर विश्वास बसणार नाही, 20 ते 25 वर्षात त्याला इतक्या प्रचंड प्रमाणात रिटर्न्स मिळतील. कारण आम्ही ते कॅल्क्युलेट करून सांगता येणार नाही, कारण मार्केट किती परफॉर्मन्स देईल नाही सांगता येत. तुम्हाला उदाहरणाखातर एक सांगितलं की 1000 रुपयाची SIP 95 लाखापर्यंत परफॉर्मन्स दिले, की जे की 3 लाख इन्व्हेस्टेड असून 90-95 लाखापर्यंत रिटर्न्स दिलेले आहेत.
1: पण
2: आता सम वयस्कर काही लोक आहेत ज्यामध्ये ज्यांना 30, 40, 50 वर्ष झालेत, त्यांच्यासाठी 2 ऑप्शन्स असतात. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना 2 आपल्याला ऑप्शन्स आहेत, 2 पर्याय आहेत आपल्याला उपलब्ध करून दिलेत. एक SIP म्हणजे दर महिन्याला गुंतवणूक, आणि एक असते लमसम. लमसम म्हणजे ठराविक रक्कम आपण 1 टाइममध्ये टाकू शकतो, मग त्याला पण काही लिमिट नाही. पण त्याला काय आहेत की फंडला काही कॅपिंग आहेत, की मिनिमम 5000 जास्त अमाऊंट आपण गुंतवली पाहिजे त्याच्यामध्ये, ती कधीही टाकू शकतो आपण, त्याला लिमिटेशन असं नाही. याच्यामध्ये कसं आहे की सर, सर्टन एजसाठी वेगवेगळे फंड आहेत. रिटायर्ड लोकांसाठी रिटायरमेंट फंड आहे, चिल्ड्रनसाठी चिल्ड्रन्स ओरिएंटेड फंड आहेत, गृहिणीसाठी पण वुमन एंटरप्रेन्युअर फंड आहेत, वुमेन प्रोटेक्शन फंड आहेत, ग्रोईंग यंगस्टरसाठी यंगस्टर फंड आहेत. पण या सर्व गोष्टी हे डिपेंड करतात की आम्ही काय पाहतो ॲज अ ॲडवायझर म्हणून, की पुढचा जो क्लायंट आहे त्याची फायनान्शियल कंडिशन काय आहे, त्याची कॅपेबिलिटी काय आहे, या सर्व गोष्टीसाठी मॅटर करतात. आणि सर्वात महत्त्वाचं आम्ही काय म्हणतो, तुम्ही इन्व्हेस्टमेंट करण्याअगोदर पहिले फायनान्शियल प्रोटेक्शन घ्या. फायनान्शियल प्रोटेक्शन म्हणजे काय करतो सर, की आपण की आपण जर कमवते आहेत, घरचे ब्रेड आणणार आहात, एकमेव सोर्स आहात, तर आपण आपल्या जीवनाचं सुरक्षा कवच म्हणजे टर्म इन्शुरन्स आपण हा केला पाहिजे. जे की किरकोळ म्हणजे आपण जसं म्हणतो की महिना 200 ते 300 रुपयामध्ये आपण 1 करोड रुपयाचा टर्म इन्शुरन्स घेऊ शकतो, जेणेकरून आपल्या जीविताला काय झालं तर आपल्या पश्चात आपल्या जे प्रियजन आहेत, जे नातेसंबंधातले बायको असतील, मुलं बाळ असतील, की त्यांच्यावरती आर्थिक दारिद्र्य किंवा आर्थिक परिणामाला सामोरं जाण्याची वेळ येऊ नये याकरिता आपल्या जीवनाचा रिस्क मॅनेजमेंट म्हणून आपण टर्म इन्शुरन्स, बेसिक टर्म इन्शुरन्स हा घेतला पाहिजे.
1: ठीक आहे,
2: सगळ्यात बेसिक गोष्ट आम्ही हे सांगतो. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट असते की हेल्थ इन्शुरन्स. कोविडसारख्यामध्ये आपण पाहिलं असेल की प्रचंड लोकांचे हाल झाले, लोकांची स्वतःची सेव्हिंग लोकांना मोडावी लागली, काय काय जणांनी सोनं गहाण ठेवलं, काय काय जणांनी प्रॉपर्टी सेल केल्या, घर गहाण ठेवलं. यासाठी काय आहे की आपण आपला स्वतःचा हेल्थ इन्शुरन्स असावा. एकटे असेल तर इंडिव्हिज्युअल, फॅमिली असेल तर फॅमिली प्रोटर म्हणून मिळतो. साधारण तो पण 300-400 रुपये प्रति महिना केला तर एक कुटुंबाचा होऊ शकतो. हे केल्यानंतर आम्ही सर्वात महत्त्वाचं सांगतो की तुम्ही इमर्जन्सी फंड तयार ठेवा. इमर्जन्सी फंड म्हणजे कसं आहे की अत्यावश्यक काळात, जेणेकरून आपल्याला आपण जी इन्व्हेस्टमेंट करतो आहे त्या इन्व्हेस्टमेंटला धक्का न लावता, ती इन्व्हेस्टमेंट न तोडता आपण आपला अत्यावश्यक असलेल्या काळातला जो निधी आहे तो वापरून ती गरज तिथं थांबवू शकतो. यासाठी तो इमर्जन्सी फंड तयार केला पाहिजे. इमर्जन्सी फंड किती असावा, काय असावा, हा त्या व्यक्तीवरती डिपेंड ठरतो. त्याचं जॉब प्रोफाईल, त्याचं रिस्क, त्याची अर्निंग ॲबिलिटी, या गोष्टी मॅटर करतात. असं सर्वस्वी आम्ही फायनान्शियल
1: तुम्ही, मी तुम्हाला मुद्दामून मागापासून डिस्टर्ब नाही केलं, कारण तुम्ही त्या फ्लोमध्ये होतात आणि तुम्ही ज्या काही बारीक सारीक गोष्टी सांगत होतात त्या इतक्या आवश्यक आहेत सध्या. कारण हे पैसा एक असंच म्हण म्हणतात ना की पैसा खुदा तो नाही लेकिन खुदा से कम नाही आहे, तर ते निश्चितच त्या पैशाचं जे व्हॅल्युएशन आहे, त्याची जी गरज आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ते अशा इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून आपले स्वप्न पण पूर्ण करणारे होऊ शकते. पण रोहितजी, तुम्ही एकूणच जे ह्या गेल्या एक अर्ध्या तासामध्ये जे काही विषय सांगितलेले आहेत ते खूप इझी आणि समजून येणारे आहेत लगेचच. पण मी तुम्हाला आता अशी विनंती करेन की मी श्रोत्यांना पण आणि ऐकणाऱ्या सर्वांना विनंती करतो की जर आपल्याला आपले काही स्पेसिफिक जर प्रश्न असतील की आपल्या इन्व्हेस्टमेंटच्या रिलेटेड असतील, किंवा आपल्याला जर वाटत असेल की मी ह्या एजमध्ये किंवा हे कमवतो किंवा ते करतो, माझे असे स्वप्न आहेत, असे जर काही तुमचे प्रश्न असतील तर ते तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर विचारू शकता 9907-500-900. तर या क्रमांकावर आपण प्रश्न टाका, आपण रोहितजींना परत बोलूयात रेडिओमध्ये, कारण ते धाराशिवच त्यांचा बेस आहे, आणि मग रोहितजी आपल्या त्या प्रश्नाच्या अनुषंगानं पण उत्तरं देतील की काय विषय असेल ते. पण शेवटी जाता जाता रोहितजी, मी खरं तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पण विचारेन, कारण तुम्ही इतकी छान माहिती देत आहेत, इतका छान ॲडवाईस देत आहेत. कारण लोकांना काय असतं की इन्शुरन्सचा एजंट आला समोर आणि कोणीतरी इन्व्हेस्ट करा म्हणून आलं समोर की त्यांना असं वाटतं की अरे हे आमचे पैसे लुटायला आलेत का, असा एक क्वेश्चन मार्क असतो. पण ह्या अर्ध्या तासामध्ये बऱ्याचशा आयडिया लोकांच्या क्लिअर झाली असतील आणि निश्चितच ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्यासाठीसुद्धा इच्छुक असतील, तेव्हा आपण आपला एक मोबाईल क्रमांक पण सांगावा.
2: माझा संपर्क क्रमांक आहे 9765652767.
1: तेव्हा मित्रांनो, 97-65-65-27-67 असा रोहित पडवळे यांचा हा मोबाईल क्रमांक आहे, याच्यावर आपण संपर्क करून आणखी जर आपल्याला माहिती हवी असेल तर आपण ते घेऊ शकता. पण रोहितजी, अजून एक मला आपल्याला अशी विनंती करायची आहे की आपले ऐकणारे लोक तर निश्चितच प्रश्न पाठवतील, पण त्यासोबत तुम्ही स्वतः काहीतरी असं सिम्प्लिफाय करावं की जसं आता SIP, म्युच्युअल फंड, हेल्थ इन्शुरन्स, काय टर्म इन्शुरन्स असेल, किंवा जसं तुम्ही म्हटलात की फॅमिलीमध्ये जर समजा कुणाला काय चिल्ड्रन्स प्लॅन असेल, कुठला असं समजा असं इन्व्हेस्टमेंटचा, त्याच्या असा एक सेपरेट एक विषय करावं, तेवढं सिम्प्लिफाय करून सांगावं की जर तुम्ही फॅमिलीमध्ये असाल तर तुम्हाला हे पुढचे 10-15-20 वर्षासाठी तुम्ही असं करू शकता, तसं करू शकता, अशा पद्धतीने एक सिम्प्लिफाय वे ना आपण एक अशा पद्धतीची एक थोडीशी सिरीज करूया, जेणेकरून लोकांना पण थोडंसं ते इझी होईल. पण आज जे तुम्ही हे अर्ध्या तासामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या बऱ्याचशा क्लॅरिफाय करणाऱ्या ठरलेल्या आहेत. पण परत एकदा मी एक्सपेक्ट करतो की याच्यामध्ये जर काही असा विषय असेल तर निश्चित तुम्ही रेडिओ चॅनलला व्हिजिट करायला याल आणि आम्हाला सर्वांना गायडन्स द्याल, जेणेकरून की फायनान्शियली

FM किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावरला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण http://radio.coe.usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इन्स्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900 9970500900. ऐकत राहा, आनंदी राहा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ देतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ देतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ देतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ देतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा. श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM.
1: मंडळी नमस्कार. मंडळी, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोतेहो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, पावसाळी दिवस सुरू होणार आहेत, पावसाळा आपला लवकरच सुरू होतो आहे. अशा या सगळ्या वातावरणामध्ये आपल्याला आपल्या गाई म्हशींसाठी लसीकरण करून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. वेळेवर लसीकरणामुळं रोगप्रतिकारक क्षमता सुधारते, त्यांना विविध प्रकारच्या संक्रामक आजारापासून संरक्षण मिळते. लसीकरणामुळे येणारा ताप आणि शारीरिक ताण यामुळे थोड्या प्रमाणात दूध उत्पादन कमी होऊ शकतं, परंतु 1 ते 2 दिवसात ते सुधारू शकतं. आणि जे लसीकरण करायचं आहे ते पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानं लसीकरण करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मंडळी, गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या यांना लाळ्या, खुरकूत, घटसर्फ, फऱ्या, अंत्रविषार या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होत असतो. या आजारांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर उपचार करण्यास वेळ मिळत नाही. लाळ्या, खुरकूत आजारामुळे जनावरे सहसा दगावत नाहीत, परंतु या रोगामुळे विशेषतः संकरित गाई, म्हशी अणुउत्पादक होतात आणि त्यांची उत्पादन क्षमता घटते. दुधाचे उत्पादन अर्ध्यापेक्षा कमी होऊ शकतं. मंडळी, लसीकरणाचे फायदे आता आपण बघणार आहोत. जनावरांची रोगप्रतिकारक क्षमता सुधारते, त्यांना विविध प्रकारच्या संक्रामक आजारांपासून संरक्षण मिळतं. जनावरांचे प्रजनन कार्य सुधारते आणि उत्पादित होणाऱ्या पिढ्यांमध्ये गुणवत्ता वाढते. आजाराचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे औषध उपचार आणि उपचारांच्या खर्चात बचत होते. जनावरांची आरोग्य स्थिती सुधारते, ज्यामुळे दूध, मांस किंवा अंडी उत्पादनात देखील वाढ होते. जनावरांचे सर्वांगीण स्वास्थ्य आणि जीवन गुणवत्ता लसीकरणामुळे सुधारते. लसीकरणाचं नियोजन करीत असताना कोणत्याही जनावराला लसीकरण करण्यापूर्वी आठवडाभर आधी जंतनाशक औषध पाजणं हे अत्यंत गरजेचं आहे. जनावरांच्या शरीरावरील गोचीड, गोमाशा, उवा, लिखा, पिसवा इत्यादी कीटकांचे योग्य प्रकारे नियंत्रण करणं देखील खूप गरजेचं आहे. रोगप्रतिकार शक्ती निर्माण होण्यासाठी जनावरांना क्षार आणि जीवनसत्वांचा पुरवठा करणं गरजेचं आहे. उत्तम रोगप्रतिकार शक्ती निर्माण होण्यासाठी जनावरांना चांगला सकस असा आहार देणंसुद्धा गरजेचं झालेलं आहे. मंडळी, पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने सर्व गाभण जनावरांना लस देणे महत्त्वाचे आहे. विशेषत आंत्रविषार आणि धनुर्वाताची लस गाभण, शेळ्या, मेंढ्यांना दिल्यामुळं व्याल्यानंतर जनावरांना, पिलांना हे आजार होत नाहीत, कारण नवजात पिलांना चिकाद्वारे रोगप्रतिकारक शक्ती मिळत राहते. लसीकरणामुळे येणारा ताप, शारीरिक ताण यामुळे थोड्या प्रमाणात दूध उत्पादन कमी होऊ शकतं, परंतु ते केवळ 1 ते 2 दिवस राहतं. नंतर पूर्वीप्रमाणे जनावरे दूध देखील उत्तम प्रकारे देऊ शकतात. दिलेल्या जागेवर लगेचच हलक्या हाताने चोळल्यास गाठ येत नाही. आलेल्या गाठीला कोमट पाण्याने शेकलं तर गाठ जिरून जाऊ शकते. मांसात द्यावाच्या लसी मांसातच टोचाव्या, तसेच कातडीखाली टोचाव्याच्या लसी कातडीखालीच टोचणं गरजेचं आहे, अन्यथा गाठ येण्याचे प्रमाण वाढू शकते. लसीकरण करत असताना जी काळजी घ्यावायची आहे मंडळी, त्याच्या संदर्भात बघूयात. लस ही नेहमी थंड कोरड्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. फ्रीजच्या खालच्या कप्प्यात ठेवावी, बर्फाच्या कप्प्यात सहसा लसी ठेवू नयेत. लस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ने आण करताना उघड्यावर न आणता थर्मासमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीत बर्फात ठेवून आणणं गरजेचं आहे. उघड्यावरील लस जनावरांना टोचू नये. 2 वेगवेगळ्या लसी एकत्र मिसळून टोचू नयेत. कळपातील सर्वच जनावरांना एकाच वेळी लसीकरण करून घ्यावं. लसीकरणाच्या जागेवर टिंचर, आयोडीन स्पिरिट लावू नका. लस खरेदी करताना चांगल्या कंपनीची लस खरेदी करावी. कालबाह्य झालेली लस वापरू नये. जनावरांना ठरवून दिलेल्या मात्रेमध्ये पशुतज्ज्ञाकडून लसीकरण करून घेणं गरजेचं आहे. स्वतः कमी किंवा जास्त मात्रा वापरू विसरू नये. लसीकरण हे दिवसातील थंड वेळी किंवा सकाळी अगदी लवकर सकाळी किंवा मग सायंकाळी लसीकरण करून घेणं गरजेचं आहे. लसीकरणासाठी वापरली जाणारी सुई किंवा सिरेज उकळत्या पाण्यातून निर्जंतिक करून त्या वापरणं गरजेचं आहे. त्यांना कोणतंही रसायन शेतकरी बांधवांनी लावू नये, रसायन कुठलंही लावू नये. लसीकरण करण्यासाठी तयार केलेली लस लवकरात लवकर वापरून ती संपून टाकावी. शिल्लक लसीचा वापर करू नये. लसीकरणासाठी जे योग्य वय आहे ते बघूयात मंडळी. घटसर्प आणि फऱ्या रोगाचे लसीकरण 6 महिन्यांच्या वासरांना किंवा त्यापेक्षा मोठ्या जनावरांना करणं गरजेचं आहे. लाळ्या खुरकूत आजाराच्या नियंत्रणासाठी लसीकरण जर वासराच्या आईला केलं नसेल तर 6 ते 8 आठवडे वयाच्या वासरांना आणि त्यापुढील जनावर लसीकरण करून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आंत्रविषार नियंत्रक लस वासराच्या आईला दिली नसेल तर ती वासराला पहिल्या आठवड्यात देणं गरजेचं आहे आणि दिली असेल तर ते 4 ते 6 वयाच्या आठवड्याचं वय ज्या वासरांचं आहे त्यांना देखील देणं गरजेचं आहे. आता लसीकरणानंतर आजार उद्भवण्याची जी कारणं आहेत ती देखील मंडळी आपण बघणार आहोत. लसीची साठवणूक योग्य पद्धतीने थंड जागेत केली नसल्यास, मात्रा योग्य प्रमाणात योग्य ठिकाणी न दिल्यामुळे लसीकरणातील अनियमितता, कालबाह्य झालेल्या लसीचा वापर करणे किंवा शिल्लक राहिलेल्या लसीचा वापर पुढील वर्षी करणे, अशक्त आजारी जनावरांना लसीकरण केल्यास किंवा जनावरांमध्ये आंतर आणि बाह्य परोपजीवीचा प्रादुर्भाव असल्यास, तसेच जनावरांमध्ये जीवनसत्व किंवा क्षाराची कमतरता असल्यास अशा जनावरांना आजार देखील उद्भवू शकतात. परंतु एकंदरीत जर शेतकरी मंडळी आपण जर विचार केला तर आपल्या पशूंसाठी लसीकरण करून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता शेळ्या मेंढ्यांमधील जे लसीकरण आहे ते थोडक्यात जाणून घेऊयात. आजार आहे PPR प्रकार विषाणूजन्य, मात्रा 1 मिली. वेळ पहिला डोस 3 महिन्यांच्या करडांना, डिसेंबर जानेवारीमध्ये, नंतर 3 वर्षाने. मंडळी यानंतर बघूयात आंत्र विषार. विषाणूजन्य आहे 1 मिली पहिला डोस 3 महिने वय असताना, नंतर बूस्टर डोस 15 दिवसांनी एप्रिल मे महिन्यात करून घेणं खूप गरजेचं आहे. देवी आजारासाठी बघूयात, हा आहे विषाणूजन्य 1 मिली मात्रा देणं गरजेचं आहे पहिला डोस 3 महिने वय असताना, नंतर वार्षिक. लाळ्या खुरकूतसाठी मंडळी बघणार आहोत, विषाणूजन्य आहे 1 मिली मात्रा द्यायची आहे पहिली लस 4 महिने वय असताना, बूस्टर लस 1 महिना, नंतर एप्रिल ऑक्टोबरपासून वर्षातून 2 वेळा देणं गरजेचं आहे. शेळ्या मेंढ्यांमधील लसीकरण आपण या ठिकाणी पाहत आहोत. घटसर्पच्या संदर्भात बघूयात, विषाणूजन्य असा आजार आहे 1 मिली मात्रा असणं आवश्यक आहे पहिली लस 6 महिने वय असताना, नंतर मान्सूनपूर्व फक्त आजार असलेल्या भागात ही लस देणं गरजेचं आहे. मंडळी यानंतर आपण बघणार आहोत गाई म्हशींमधील लसीकरणाचं जे महत्त्वाचं वेळापत्रक आहे त्याच्या संदर्भामध्ये. लाळ्या खुरकूत आजाराच्या विषयी बघणार आहोत, विषाणूजन्य असा आजार आहे, मात्रा आहे 2 मिली पहिली लस 4 महिने वय असताना, बूस्टर लस 1 महिन्यानंतर आणि वर्षातून 2 वेळा मार्च आणि डिसेंबर या महिन्यात देणं गरजेचं आहे. फऱ्याच्या संदर्भात बघणार आहोत, जीवाणूजन्य आजार आहे 3 मिली मात्रा आहे पहिला डोस आहे 6 महिने वय असताना, नंतर वर्षातून एकदा पावसाळ्यापूर्वी लस देणं खूप गरजेचं आहे. घटसर्प आजाराच्या संदर्भात बघणार आहोत, जीवाणूजन्य आजार आहे 3 मिली मात्रा आहे पहिला डोस जो आहे तो 6 महिने वय असताना, नंतर वर्षातून एकदा पावसाळ्यापूर्वी. तर हे लसीचं असं वेळापत्रक आहे. तर ह्या लसी ज्या आपल्याला करा द्यायच्या आहेत किंवा लसीकरण जे आपलं करून घ्यायचं आहे ते पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानं करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण जर त्यांच्या सल्ल्यानं आपण लसीकरण केलं तर ते निर्धोक होऊ शकतं, त्याचबरोबर आपल्या पशूंना त्याचा योग्य असा फायदा त्यांच्या जीवनभर मिळू शकतो. तेव्हा आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच आपण पुन्हा भेटणार आहोत. शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये आणि पावसाळ्यातील आजाराच्या संदर्भात देखील आपण लवकरच या कार्यक्रमाच्या माध्यमातून माहिती करून घेणार आहोत. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 91.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

सरंग एक नटरंगी नारकरी सोळा सिंगार अली चननन नाचत उडवी बहार किती आल्या गोप गोपिका कन्हैया सखा खेळतो राधा सखीला कसा कसा कसा असा

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: श्रोतेहो नमस्कार। श्रोतेहो आपण ऐकत आहे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। श्रोतेहो आपल्या या धरेवर प्रत्येक गोष्ट ही अशाश्वत असते, त्याचं कारण काय असेल याचा शोध जर आपण घेतला तर त्याचं कारण असतं मौसम। वेगवेगळ्या मोसमात वेगवेगळे बदल आपण अनुभवत असतो आणि मौसम हा आपल्या क्षणाक्षणाचा एक वेगळा साथीदार ठरत असतो। आपल्याकडे सर्वसाधारणपणे 3 ऋतू आणि मौसम आहेत आणि आणखी एक ऋतू आपल्या लेखकांनी आणि संशोधकांनी शोधून काढला, तो म्हणजे प्रेमाचा ऋतू, म्हणजेच प्रेमाचा मौसम। तर या प्रेमाच्या मौसमाचा आनंदाच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करून घेणार आहोत। अनुभवयात या मौसमाचे विविध रंग कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण ऐकणार आहात। मधुमती या चित्रपटासाठी मुकेश यांच्या आवाजातील शैलेंद्र यांचं गीत, संगीतकार आहेत सलील चौधरी।

श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतरचं गीत गात आहेत मुकेश. गीत आहे पुन्हा शैलेंद्र यांचं आणि संगीतकार आहेत कल्याणजी आनंदजी. चित्रपट आहे छलिया.

0: श्रोते हो रेडिओ तेरणा 90.4 FM वरून आपण ऐकताय कार्यक्रम स्वर बहाराची थीम आहे मौसम आणि यानंतरचं गीत गात आहेत आशा भोसले आणि किशोर कुमार. गीत आहे शैलेंद्र यांचं, संगीतकार आहेत रवी. चित्रपट दिल्ली का ठग.
1: ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंद

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात धरती या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजातील हसरत जयपुरी यांचं गीत. संगीतकार आहेत शंकर जयकिशन.

बंदिश या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात. गीत गायलं आहे अशा भोसले आणि किशोर कुमार यांनी. गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रुती हो स्वरबहार या कार्यक्रमात मौसम या थीमचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात आक्रमण या चित्रपटासाठी किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार पुन्हा आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

अंधा कानून या चित्रपटासाठी गीत गात आहेत SP बालसुब्रमण्यम आणि आशा भोसले. गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल. श्रुतीहो स्वर बहार या कार्यक्रमात मौसम या थीमचा आनंद आपण घेतोय.

सत्य पे सत्ता या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात. गीत गात आहेत आशा भोसले, गीत आहे गुलशन बावरा, यांचं संगीतकार आहेत राहुल देव बर्मन.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहे रेडिओ तिरणा 90.4 एफ एम वरून. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत आशा भोसले आणि किशोर कुमार. गीत आहे मजरूह सुलतानपूर यांचं. संगीतकार आहेत राहुल देव बर्मन. चित्रपट सितमगढ.

श्रुतीहूस्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात अनारी या चित्रपटासाठी साधना सरगम आणि उदित नारायण यांच्या आवाजातील समीर यांचं गीत. संगीतकार आहेत आनंद मिलिंद.

जानवर या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात. गीत गायलं आहे मनहर उदास आणि अलका याज्ञिक यांनी. गीत आहे समीर यांचं आणि संगीतकार आहे तो आनंद मिलिंद. मौसम या थीमचा आनंद आपण घेतोय आजच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमात.

मैंने प्यार किया या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात. गीत गायलं आहे एस बी बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकर याचबरोबर उषा मंगेशकर आणि शैलेंद्र यांनी. गीत आहे असद भोपाली यांचं, संगीतकार आहेत आपले मराठमोळे राम लक्ष्मण.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. आजची आपली थीम इंटरेस्टिंग आहे, ती आहे मौसम. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत अलका याज्ञिक, कुमार साणू आणि उदित नारायण. गीत आहे समीर यांचं, संगीतकार आहेत नदीम श्रवण.

0: श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमाच्या संदर्भातील आपल्या प्रतिक्रिया आम्हास निश्चितपणे कळवा यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970509900 अर्थात 9970500900 आणि आपल्या स्वर बहार या कार्यक्रमातील आजची जी थीम आहे मौसम आणि याच कार्यक्रमातील शेवटचं गीत आपण ऐकणार आहात हम आपके है कोण या चित्रपटातील गीत गायलं आहे एस व्ही बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकर यांनी गीत आहे रवींद्र रावळ यांचं आणि संगीतकार आहेत पुन्हा आपले मराठमोळे राम लक्ष्मण
1: 10 9 8 7 6 5 4 3 2 1 Let's start the fun!

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी RJ प्रगती हजर झाली आपल्या आवडत्या कार्यक्रमात, म्हणजेच बिग स्टार शो मध्ये. मित्रांनो, बिग स्टार शो मध्ये आपण वेगवेगळ्या अशा दिग्गजांना भेटत असतो. त्यांचा जीवन प्रवास आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो, आणि अतिशय या बिग स्टार शोला प्रतिसाद देखील तेवढाच भेटतोय, त्याबद्दल आपले खरंच मनापासून आभार. आणि असंच कार्यक्रम ऐकत रहा आणि मला देखील सांगत रहा की कसा हा कार्यक्रम वाटतोय आपल्या. तर आजचे आपले बिग स्टार कोण आहेत, तर खूप जास्त स्पेशल आजचे आपले बिग स्टार आहेत. फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांचं योगदान हे खूप जास्त राहिलेलं आहे. मंडळी, हिंदी सिनेमा आणि इथल्या स्टारडमचे किस्से हे अफलातून आहेत. इथलं स्टारडम कधी यशाच्या शिखरावर घेऊन जातं, तर कधी रसातळाला देखील घेऊन जातं. आणि इथं अशी बरीचशी उदाहरणं आहेत जी आपल्याला ही अचंबित करतात. मग इथला जुबली स्टार असो व इथला अगदी साईड ॲक्ट्रेस असो, आजचे आपले बिग स्टार ही असेच स्पेशल आहेत. ग्रेट अभिनेते आहेत ज्यांना पहिला सुपरस्टार हे बिरुद देखील मिळालं. हा पडद्यावरचा आनंद अनेकांच्या जीवनात आनंद पसरवून गेला, एक नवा इतिहास घडवून गेला. आजचे आपले बिग स्टार खरंच बिग स्टार आहेत, ते म्हणजे राजेश खन्ना, अर्थात फिल्म इंडस्ट्रीचे काका. तर जाणून घेऊयात सुपरस्टारचा प्रवास, म्हणजेच राजेश खन्ना यांचा प्रवास आपल्या बिग स्टार शो मधून. सुरुवात करूया आजच्या आपल्या बिग स्टार शोला.

राजेश खन्ना यांचा प्रवास जाणून घेत असताना सर्वप्रथम उल्लेख करावा लागेल तो 1969 साली आलेला रोमॅन्टिक म्युझिकल आराधनाचा. मेरे सपनों की रानी कब आएगी तू, असं म्हणत या नायकानं सर्वांना साद घातली. यानंतर 70 दशक हे त्यांच्याच नावावर राहिलं. 1970 दशकात अनेक सुपरहिट चित्रपट त्यांच्या नावावर आले. यामध्ये सफर, द ट्रेन, सच्चा झूठा, आन मिनो सजना, कटी पतंग, आनंद आणि हाथी मेरे साथी या चित्रपटांचा प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल. खरंच या कलाकाराच्या उपस्थितीने पडदा आणखीनच झळाळून निघायचा.

बिग स्टार शो मधून आज आपण जाणून घेतोय फिल्म इंडस्ट्रीचे काका अर्थात राजेश खन्ना यांच्याबद्दल. आणि मी आरजी प्रगती आहेच तुमच्या सोबत.

0: बिग स्टार शो मधून आज आपण जाणून घेतोय फिल्म इंडस्ट्रीचे काका अर्थात राजेश खन्ना यांच्याबद्दल. आणि मी आरजी प्रगती आहेच तुमच्या सोबत. मित्रांनो, राजेश खन्ना यांचा फिल्म करिअर ते राहिलं 180 चित्रपटांचं. 128 चित्रपटात मुख्य भूमिका आणि इतर चित्रपटात त्यांनी दुय्यम भूमिका साकारल्या. राजेश खन्ना यांना सच्चा झुटा या सिनेमासाठी पहिला फिल्मफेअर पुरस्कार आणि आनंद या चित्रपटासाठी त्यांना दुसरा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्यांचा आनंद आजही आनंदित आणि प्रोत्साहित करतो. याच चित्रपटात नेक्स्ट सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचीही महत्वपूर्ण भूमिका होती.
1: पावमोशाय, जिंदगी और मौत ऊपर वाले के हाथ है, जहां पड़ा उसे ना तो आप बदल सकते हैं ना मैं. हम सब तो रंगमंच की कठपुतलियां हैं जिनकी डोर ऊपर वाले की उंगलियों में बंधी है. कब कौन कैसे उठेगा ये कोई नहीं बता सकता है. हा, हा.

आरजी प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो आणि आजचे आपले बिग स्टार आहेत राजेश खन्ना. राजेश खन्ना यांच्या वाट्याला अनेक महत्वपूर्ण भूमिका मिळाल्या. याचा उल्लेख करत असताना दुश्मन या चित्रपटाचा उल्लेख महत्वपूर्ण ठरतो. यातील त्यांची ट्रक ड्रायव्हरची आणि एक कुटुंब आणि गावचा विकास करणारा युवक राजेश खन्नांनी साकारला आणि तिसरा फिल्मफेअर त्यांना मिळाला. यानंतर त्यांचा आणखीन एक ब्लॉकबस्टर चित्रपट आला, तो होता अपना देश. यातील दुनिया में हे गाणं आजही

बिग स्टार शो मधून आज आपण जाणून घेतोय फिल्म इंडस्ट्रीचे काका अर्थात राजेश खन्ना यांच्याबद्दल, आणि मी आरजी प्रगती आहेच तुमच्या सोबत.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहे तुमच्यासोबत आणि तुम्ही आनंद घेताय बिग स्टार शोचा आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. अशीच सदाबहार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ तेरणा ॲप डाउनलोड करायचा आहे प्ले स्टोअर ॲपवरून आणि आपल्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करायचं आहे. आजचे आपले बिग स्टार आहेत फिल्म इंडस्ट्रीचे काका अर्थात राजेश खन्ना. मंडळी 1972 साल हे राजेश खन्ना यांच्यासाठी संमिश्र ठरलं. या सालामध्ये त्यांचे फरिश्ते, बावरची, जोरू का गुलाम, मेरे जीवन साथी हे चित्रपट आले. यामधील ऋषिकेश मुखर्जी यांच्या निर्देशनातील बावरची हा चित्रपट सर्वाधिक पसंतीस ठरला. यानंतर शहजादा आणि अनुराग या चित्रपटांनी त्यांना 1972 मध्ये देखील सावरलं.

बिग स्टार शो मधून आज आपण जाणून घेतोय फिल्म इंडस्ट्रीचे काका अर्थात राजेश खन्ना यांच्याबद्दल. आणि मी आरजी प्रगती आहेच तुमच्यासोबत.

0: Bueno.
1: बिग स्टार शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेतोय राजेश खन्ना यांचा जीवन प्रवास. मंडळी, राजेश खन्ना यांच्या फिल्म करिअरचा विचार करता 1973 साली सचिन भौमिक यांचा राजा राणी, यश चोप्रा यांचा दाग, द पोएम ऑफ लव्ह या चित्रपटांचा प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल. याचबरोबर आणखीन एक महत्वपूर्ण चित्रपट आला, तो म्हणजे नमक हराम. यामध्येही त्यांनी पडदा शेअर केला, तो बिग बी यांच्यासोबत. आणि याच भूमिकेसाठी त्यांना आणखीन एक फिल्मफेअर पुरस्कारानं गौरवण्यात देखील आलं. यानंतर 1974 हे साल त्यांच्यासाठी मॅजिकल ठरलं.

बिग स्टार शो मधून आज आपण जाणून घेतोय फिल्म इंडस्ट्रीचे काका अर्थात राजेश खन्ना यांच्याबद्दल, आणि मी आरजी प्रगती आहेच तुमच्या सोबत.

वेलकम बॅक बिग स्टार शो. ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत द बिग बिग सुपरस्टार राजेश खन्ना. मंडळी, 1974 साली त्यांचे जे चित्रपट आले यामध्ये प्रामुख्यानं आपकी कसमचा उल्लेख करावाच लागेल. या चित्रपटाने त्यांना प्रस्थापित सुपरस्टारचा दर्जा मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. त्याचं दिग्दर्शन केलं होतं जे ओम प्रकाश. यानंतर त्यांचे आणखीन यादगार चित्रपट आले, यामध्ये प्रेमनगर, अविष्कार आणि शक्ती सामंत यांचा अजनबी या चित्रपटांचा उल्लेख करावा लागेल. अविष्कार साठी त्यांना सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि तो शेवटचा फिल्मफेअर ठरला. यानंतर त्यांचा आणखीन एक यादगार चित्रपट आला, तो होता मनमोहन देसाई यांचा रोटी. हा चित्रपट देखील ब्लॉक बस्टर ठरला आणि त्यांना एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेला.

बिग स्टार शो मधून आज आपण जाणून घेतोय फिल्म इंडस्ट्रीचे काका अर्थात राजेश खन्ना यांच्याबद्दल. आणि मी आरजी प्रगती आहेच तुमच्या सोबत.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहेच तुमच्यासोबत. आणि तुम्ही माझ्यासोबत ऐकताय बिग स्टार शो. आजचे आपले बिग स्टार आहेत फिल्म इंडस्ट्रीचे काका अर्थात राजेश खन्ना. 1975 साल संपत असतानाच राष्ट्रीय आपत्काल घोषित करण्यात आला. यानंतर भ्रष्टाचार आणि सत्तेच्या विरुद्ध लढणाऱ्या नायकाचा आणि चित्रपटांचा उगम होत होता. आणि यातच बिग बी अमिताभ बच्चन यांचा उदय याच वर्षात प्रामुख्याने झाला. यानंतर मात्र राजेश खन्ना यांना उतरती कळा लागल्याचं चित्र दिसत होतं. त्यांचा प्रेम कहाणी आणि त्याच वर्षी आलेला शोले, दीवार, प्रतिज्ञा आणि संन्यासी असे जबरदस्त चित्रपट आले. त्यामुळे या स्पर्धेत राजेश खन्ना यांचे चित्रपट मागे पडत होते आणि ते तेवढ्याच वेगात मानसिक खचीकरणात जात होते.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आणि आजचे आपले बिग स्टार आहेत द सुपरस्टार राजेश खन्ना. मंडळी, या सर्व बदलत्या समीकरणात राजेश खन्ना यांच्या समोर लढण्याखेरीज पर्याय नव्हता, म्हणून राजेश खन्ना यांनीही अथक परिश्रमातून लढा चालूच ठेवला. यामध्ये बंदिश, कुदरत, राजपूत, अशांती, धरमकाटा आणि डिस्को डान्सर अशा चित्रपटातही त्यांनी भूमिका केल्या. 1983 साली त्यांचा निशाण आणि त्यानंतर अवतार हा चित्रपट आला जो सुपरहिट ठरला. यानंतर सौतन हा चित्रपट हिट ठरला. यातील शायद मेरे शादी का ख्याल हे गीतही गाजलं. आणि यानंतर आलेला लेख टंडन यांचा अगर तुम ना होते या चित्रपटांनी यशाची हॅट्रिक त्यांना मिळवून दिली.

बिग स्टार शो मधून आज आपण जाणून घेतोय फिल्म इंडस्ट्रीचे काका अर्थात राजेश खन्ना यांच्याबद्दल. आणि मी आरजी प्रगती आहेच तुमच्या सोबत.

वेलकम बॅक. आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजी प्रगती आहे तुमच्यासोबत आणि तुम्ही माझ्यासोबत ऐकताय बिग स्टार शो. आजचे आपले बिग स्टार खूप जास्त स्पेशल सुपरस्टार राजेश खन्ना यांच्याबद्दल आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेतोय. जसे राजेश खन्ना पडद्यावर सदैव चर्चेत राहिले तसंच ते वैयक्तिक जीवनातही. 1970 त्यांचे नाव जोडलं गेलं ते अंजू मेहंद्रू यांच्यासोबत. त्यानंतर मात्र ते अचानक चर्चेत आले ते डिंपल कपाडिया यांच्या बरोबरच्या लग्नाने. यावेळी डिंपल फक्त 15 होत्या. यानंतर 1982 कौटुंबिक विवादातून ते वेगळे झाले. त्यानंतर ट्विंकल आणि रिंकी या दोन मुली त्यांना आहेत. यानंतर 1980 त्यांचं नाव जोडलं गेलं होतं टीना मुनीम यांच्यासोबत, परंतु टीना यांच्याशी देखील त्यांचं अखेर जमलं नाही.

आरजी प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो आणि आजचे आपले बिग स्टार खूप जास्त स्पेशल फिल्म इंडस्ट्रीचे सुपरस्टार राजेश खन्ना. राजेश खन्ना यांच्या जीवनात अनेक महत्वपूर्ण योगायोग आले. यामध्ये अभिनेत्री मुमताज यांच्यासोबत त्यांचे 15 वर चित्रपट आहेत. ते सुपर डुपर हिट देखील आहेत. तसेच बासू चॅटर्जी आणि ओम प्रकाश यांच्यासोबत अनेक हिट चित्रपट त्यांनी दिले. आणि महत्वाचा योगायोग म्हणजे किशोर कुमार यांचा आवाज आणि काकांची हटके स्टाईल आणि काकांच्या अफलातून अदा, त्यामुळे त्यांच्या तोडीचा अभिनेता होणे नाही. परंतु सूर्यालाही ग्रहण त्याचप्रमाणे 1975 नंतर अमिताभ बच्चन यांचा उदय आणि काकांची उतरती कळा चटका लावून जाते. तरीही हा अभिनेता लढत राहिला. आपल्या आशीर्वाद बंगल्यावर तासन तास उभा राहून ते ईश्वरालाही प्रश्न विचारत असत.

आरजे प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो आणि आजचे आपले बिग स्टार आहेत फिल्म इंडस्ट्रीचे काका अर्थात सुपरस्टार राजेश खन्ना. राजेश खन्ना यांच्या जीवनात अनेक चढ उतार आले तरी या सिताऱ्याने अनेकांना आनंदित केलं, रोमांचित केलं आणि अनेकांच्या हृदयावर राज्य देखील केलं. त्यांचा आउटलुक इंडियाने सर्वश्रेष्ठ अभिनेत्यांच्या यादीत त्यांना स्थान दिलं. काका हे एकमेव असे स्टार आहेत ज्यांना लगातार 15 हिट सिनेमे दिले, जो एक रेकॉर्ड आहे. त्यामुळं हिंदी सिनेमा आणि त्यांचं जे एकमेव वलय आहे त्यात सुपरस्टारचं पहिलं बिरुद मिळवणारा आणि अनेक फिल्मफेअर मिळवणारा आणि सतत जीवनभर संघर्ष करणारा हा एक मोठा अवलिया हिंदी सिनेमाला मिळाला, ज्याची चमक आजही चमकत आहे. म्हणून खऱ्या अर्थानं राजेश खन्ना हे खरंच आहेत बिग स्टार, या शोचे खरे मानकरी आणि रिअल सुपरस्टार.

वेळ झाली आता टाटा बाय बाय म्हणण्याची. आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेतलेला आहे सुपरस्टार राजेश खन्ना यांचा जीवन प्रवास. एका स्क्रिप्ट मध्ये खरंच राजेश खन्ना यांची गाणी घेणं सोपं नाहीये, पण तरी निवडक गाणी घेऊन हा बिग स्टार शो आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आजचा आपला बिग स्टार शो होता राजेश खन्ना यांच्यावरती. आजचा आपला शो कसा वाटला हे तुम्ही मला सांगू शकता 9970509 वरती. तर पुन्हा भेटणार आहोत नवीन बिग स्टार सोबत त्यांचा जीवन प्रवास जाणून घेण्यासाठी आपल्या रेडिओ तेरणावरती. तोपर्यंत आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

दो घूंट ने मारा झटका, अब डर है न कोई खटका कोई।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.